नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98-23-89-34-39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: दर बुधवारी रात्री 9 वाजता
1: आणि पुनर्प्रसारण दर रविवारी रात्री 10 वाजता
0: फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर,
2: जिथे प्रत्येक गाणं सांगतं एक कथा, तुमची आमची आपल्या आठवणींची.

0: रसिकहो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा, मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.
1: नमस्कार, मी अनिल कुमार दापशिडे. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्यानगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90111125 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅकस्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा, नगरचा अंतरंग. या मॉर्निंग शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आपण आपल्या सकाळची सुरुवात छान भक्तिमय करत असतो, जेणेकरून दिवस कसा छान जाईल, आणि त्यासाठी ऐकत असतो एक अभंग. चला तर ऐकूयात आजचा अभंग. ब्रह्मादिक जया लाभासी ठेंगणे, बळीये आम्ही भले शरणागत. कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ, ज्याला पद्मनाभ सेवा ऋणी. कामधेनुची या क्षीरा पार नाही, इच्छेची वाही वरुषावे. बैसलीये ठाई लागले भरते, त्रिपुटीवरते भेदी ऐसे. हरी नाही आम्हा विष्णुदासा जगी, नारायण अंगी विसावला. तुका म्हणे बहुलाटे हे भोजन, नाही रिता कोण राहत राहो. याचा अर्थ असा, ब्रह्मादिक देवसुद्धा ज्या भक्तिप्रेमाच्या लाभात पारखे झाले, तो लाभ आम्हाला मिळाला आहे. आम्ही परमेश्वराला शरणागत आहोत म्हणून बलवान आहोत. आम्ही विषय वासनेचा त्याग केल्यामुळं या भजनांचा लाभ आम्हाला झाला आहे. आमच्या भक्तीमुळं हा परमेश्वर आमचा ऋणी झाला आहे. कामधेनूच्या दुधला अंत नाही, याचकाच्या मर्जीप्रमाणे ती त्याला दुग्ध पान देत असते. तसा परमेश्वर भक्ताच्या इच्छेला मान देत असतो. परमेश्वर प्रेमाचे असे भरते आमच्या मनामध्ये निर्माण झाले आहे की त्यामुळं त्रिपुटींचाही भेद करता येतो. आमच्या ठिकाणी परमेश्वराचा वास असल्यामुळं आम्हाला हार मानण्याची माहीत नाही, कारण आम्ही विष्णुदास आहोत. या भक्तिप्रेमाच्या भोजनामुळं विचारी मनुष्य उपवाशी राहत नाही, अविचारी मनुष्य भक्तिप्रेमाला मुकला आहे. बोला संत तुकाराम महाराज की जय. मंडळी, आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा. रेडिओ नगर 90.4 एफएम वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90111125 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा, नगरचा अंतरंग. या मॉर्निंग शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आपण आपल्या सकाळची सुरुवात छान भक्तिमय करत असतो, जेणेकरून दिवस कसा छान जाईल, आणि त्यासाठी ऐकत असतो एक अभंग. चला तर ऐकूयात आजचा अभंग. ब्रह्मादिकजया लाभासी ठेंगणे, बळीये आम्ही भले शरणागत. कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ, ज्याला पद्मनाभ सेवा ऋणी. कामधेनुची या क्षीरा पार नाही, इच्छेची वाही वरुषावे. बैसलीये ठाई लागले भरते, त्रिपुटी वरते भेदी ऐसे. हरी नाही आम्हा विष्णुदासा जगी, नारायण अंगी विसावला. तुका म्हणे बहुलाटे हे भोजन, नाही रिता कोण राहत राहो. याचा अर्थ असा, ब्रह्मादिक देव सुद्धा ज्या भक्तिप्रेमाच्या लाभात पारखे झाले, तो लाभ आम्हाला मिळाला आहे. आम्ही परमेश्वराला शरणागत आहोत म्हणून बलवान आहोत. आम्ही विषय वासनेचा त्याग केल्यामुळं या भजनांचा लाभ आम्हाला झाला आहे. आमच्या भक्तीमुळं हा परमेश्वर आमचा ऋणी झाला आहे. कामधेनूच्या दुधला अंत नाही, याचकाच्या मर्जीप्रमाणे ती त्याला दुग्ध पान देत असते. तसा परमेश्वर भक्ताच्या इच्छेला मान देत असतो. परमेश्वर प्रेमाचे असे भरते आमच्या मनामध्ये निर्माण झाले आहे की त्यामुळं त्रिपुटींचाही भेद करता येतो. आमच्या ठिकाणी परमेश्वराचा वास असल्यामुळं आम्हाला हार मानण्याची माहीत नाही, कारण आम्ही विष्णुदास आहोत. या भक्तिप्रेमाच्या भोजनामुळं विचारी मनुष्य उपवाशी राहत नाही, अविचारी मनुष्य भक्तिप्रेमाला मुकला आहे. बोला संत तुकाराम महाराज की जय. मंडळी, आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल. लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111105. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. सकाळचे 7:43 झालेत. ऐकूयात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं 7:10 मराठी बातमीपत्र.
1: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांसोबत सामंजस्य करार. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयचे विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे. मोठेगावकर याच्या अल्पवयीन मुलाचीही चौकशी. ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीचा धुळे सायबर पोलिसांकडून पर्दाफाश. 4 संशयितांना अटक. डॉ गनी पटेल यांना शब्दगंध साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे राज्याच्या अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या. आणि पुढील 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मिती करण्यासाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी काल सामंजस्य करार केले. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांसोबत सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार आहेत. यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. यावेळी पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्यासह या कंपन्यांचे आणि शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक देशाला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान ओबीसी समाजाचा विकास हा राज्याच्या सर्वांगीण प्रगतीचा पाया असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. इतर मागासवर्ग कल्याण संसदीय समितीनं काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, इतर मागासवर्ग कल्याण संसदीय समितीचे अध्यक्ष गणेश सिंह यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. ओबीसी समाजाच्या विकासासाठी शासन राबवत असलेल्या विविध योजनांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयनं नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर काल छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्रं, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1,000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान या प्रकरणी सीबीआयनं लातूर इथं आरोपी शिवराज मोठेगावकर याच्या आरसीसी कोचिंग क्लासमधल्या कागदपत्र आणि शैक्षणिक साहित्याची तपासणी सुरू केली आहे. मोठेगावकर याच्या 12वीत शिक्षण घेणाऱ्या आणि यंदा नीट परीक्षा दिलेल्या अल्पवयीन मुलाचीही चौकशी सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. मोठेगावकर आणि पीव्ही कुलकर्णी या दोघांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं काल लातूर इथं आरसीसी क्लासेससमोर निदर्शनं केली. मोठेगावकर संचलित आरसीसी क्लासच्या 1,000 विद्यार्थ्यांकडून घेतलेलं शैक्षणिक शुल्क परत करण्यात यावं आणि त्यांच्या शिक्षणाचं नुकसान होणार नाही याची शासनानं दक्षता घ्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये काल सुमारे 90 पैसे प्रतिलिटर वाढ करण्यात आली. 1 आठवड्याहून कमी काळात झालेली ही दुसरी दरवाढ आहे. यामुळे आता मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये आणि डिझेल 94.08 रुपये प्रतिलिटर झालं आहे. 4 वर्षांहून अधिक काळानंतर ही दरवाढ झाली आहे. इराणचं युद्ध आणि होरमुझ समुद्रधुनी बंद होणं यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत जगभर झालेल्या वाढीचा हा परिणाम असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
2: मैंगो सिर्फ एक बार कौन खाता है, इसीलिए बिग बास्केट चुटकियों में आता है.
3: दोस्तों, जब जनगणना अधिकारी आपके दरवाजे पर आए तो वो आपसे फोटो आईडी, दस्तावेज और यहाँ तक.
1: पुणे विमानतळावरून 3 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं. यामध्ये 2 महिला आणि 1 अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. ते पुण्याहून आसामच्या गुवाहाटी इथं जाण्याच्या प्रयत्नात होते. मागच्या 10 महिन्यांमध्ये पुण्यातून 97 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

0: करू या वेगी
1: विसरू नका. येत्या 10 एप्रिल आणि 17 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर येतंय तुमच्याच महसूल मंडळात.
2: अधिक परतावा मिळवून देण्याचा आमिष दाखवून आर्थिक फसवणूक प्रकरणी धुळे पोलीस दलाच्या सायबर पोलिसांनी एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करत 4 संशयितांना अटक केली. सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून थेट वसई इथं सुरू असलेलं बनावट कॉल सेंटर देखील उघडकीस आणलं. वेगवेगळ्या बँक खात्यांमधील तब्बल 1,19,00,000 रुपये गोठवून ते फसवणूक झालेल्या तरुणाला परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आलं आहे. या अभियंत्याची तब्बल 3,14,99,891 रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. 70 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात भोंदूबाबा अशोक खरात याला अटक करण्याची मुभा मुंबईतल्या पीएमएलए न्यायालयानं सक्तवसुली संचालनालयाला दिली आहे. लैंगिक अत्याचार आणि फसवणूक तसंच खंडणी वसुली प्रकरणात अशोक खरात याला यापूर्वीच न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य डॉ गनी पटेल यांना शब्दगंध साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 23 तारखेला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. डॉ गनी पटेल यांनी खुलताबादच्या चिस्तिया महाविद्यालयात इतिहास विभाग प्रमुख तसंच प्राचार्य म्हणून जबाबदारी सांभाळली. याशिवाय सामाजिक साहित्यिक आणि सहकार क्षेत्रातही ते कार्यरत आहेत. संत साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ कुमुद गोसावी यांचं काल पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 85 वर्षांच्या होत्या. डॉ गोसावी या मूळ छत्रपती संभाजीनगरच्या रहिवासी होत्या. त्यांनी अनेक भारतीय संतांची चरित्रे लिहिली असून पैठणच्या संत एकनाथ महाराजांवर त्यांचा विशेष अभ्यास होता. त्यांची एकनाथ महाराजांवरील एकोबा ही कादंबरी मराठीसह इंग्रजीतही प्रकाशित झाली. आपल्या साहित्याद्वारे गोसावी यांनी संतांचे विचार भक्ती आणि समाज प्रबोधनाचं कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं. अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे भूलशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ अभिमन्यू तरकसे यांचा काळवटी साठवण तलावात पोहताना बुडून मृत्यू झाला. काल सकाळी ही घटना उघडकीस आली. 6 महिन्यांपूर्वी याच तलावात निष्णात जलतरणपटू विश्वनाथ बुरांडे यांचा बुडून मृत्यू झाला होता. बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातल्या पुरुषोत्तमपुरी इथं अधिक मासानिमित्त दर्शनासाठी आलेल्या एका 12 वर्षाच्या मुलाचा गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. काल दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. शासनाच्या विविध योजनांच्या अनुदानाला कथितरित्या होत असलेल्या विलंबाच्या निषेधार्थ काल बीड इथं पंचायत समिती कार्यालयाला टाळे लावून डफ वाजवत आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते. औषध विक्रेता संघटनेच्या वतीनं आज पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातल्या रुग्णांची संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी औषध आणि अन्न प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयानं नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी आवश्यक औषधं आधीच खरेदी करून ठेवावीत तसंच गरज भासल्यास सदर विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. परभणी जिल्ह्यात महाराष्ट्र संशोधन उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातल्या युवकांसाठी विनामूल्य ड्रोन पायलट प्रशिक्षण राबवण्यात येणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्यांना ड्रोन पायलट परवानाही मिळणार आहे. बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातल्या गोदावरी नदीकाठावरच्या गावातली पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता शासनानं जायकवाडी धरणातून या गावांसाठी पाणी सोडण्याला मान्यता दिली आहे. आमदार विजयसिंह पंडित यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. राज्यात उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवत असल्यामुळे शासनानं राज्यातल्या 15 जिल्ह्यांमधल्या 633 गावं आणि 1,652 वाड्यांमध्ये 706 टँकर्समधून पाणी पुरवठा सुरू ठेवला आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 244 टँकर्स छत्रपती संभाजीनगर विभागासाठी वापरले जात आहेत. राज्यात काल अमरावती इथं सर्वाधिक 46.6 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल अकोला इथं 46.5 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. मराठवाड्यात परभणी 44.2, बीड 43.3, छत्रपती संभाजीनगर इथं 43.4 तर धाराशिव इथं 42.1 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान अनुकूल वातावरणात कोणतीही अडचण न आल्यास साधारणतः 8-9 जून दरम्यान मराठवाड्यात मोसमी पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेतीची पूर्वमशागतीची आवश्यक कामं तातडीनं उरकून घ्यावीत असं आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी आणि हवामान तज्ज्ञ डॉ कैलास डाखोरे यांनी केलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांसोबत सामंजस्य करार. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयचे विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे. आणि डॉ गणी पटेल यांना शब्दगंध साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार
3: श्रोतेहो, आताच आपण आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं बातमीपत्र ऐकलं. तता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, नगरचा अंतरंग। या मॉर्निंग शो मध्ये मी तुमची सगळ्यांची लाडकी मैत्रीण आरजे कोमल आहे। तुमच्या सोबत सकाळचे 8 वाजलेत आणि मस्त अशी सकाळ आहे। आणि मस्त अशी सकाळ, खरं म्हणजे रात्र गरमीत गेली आणि सकाळी पण गरमत आहे, त्यामुळे उठावं असं वाटत नाही, आळस येतोय होणार, कारण गरमीमुळे रात्रभर झोप येत नाहीये, त्यामुळे थोडासा कंटाळवाणा दिवस चालू होतोय। पण असं करू नका, दिवसाची सकाळ ही छान करा आणि पॉझिटिव्ह करा। आणि मंडळी, यश जर मिळवायचं असेल ना तर मेहनत करा आणि परिणामावर विश्वास ठेवा बरं का। आपण नेहमी म्हणतो की यश मिळवायचं आहे पण काही साध्यच होत नाही आहे, मी प्रयत्न करते पण काही साध्यच होत नाही, होईल प्रयत्न तेथे परमेश्वर, आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत। आणि खरं म्हणजे जे योग्य वेळ असते ना ते सगळं तेव्हा मिळतं, योग्य वेळेत सगळं योग्य आपल्याला मिळत असतं, त्यामुळे आपण आपल्या यशाची वाटचाल चालू ठेवायची असते आणि आपण मेहनत करायची असते, कष्ट करत राहायचे असतात। याच पॉझिटिव्ह थॉट सोबत, याच सुविचारासोबत आपण आपल्या शोमध्ये पुढे जाऊयात। आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, ब्रेक नंतर आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

नमस्कार, मी राहुल मनोहर चौधरी आणि आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा मुंबई पुणे टू मुंबई. हे 3 या चित्रपटातलं छानसं गाणं कोणी ये ना रग हे आपण ऐकलेलं आहे. आणि मंडळी, जेव्हा घरी कोणीतरी येतं ना, मग ते कोणीही असो, कधी कधी पाहुणे येतात तर कधी कधी कधीही न जाणारी व्यक्ती, म्हणजे छोटंसं बाळ आपल्या घरी येतं, तेव्हाचा आनंद काही वेगळाच असतो. पण जेव्हा आणि ते व्यक्ती जी असते ना, जी कधीही जात नाही, छोटूसं बाळ, ते नेहमी आपल्यासोबत असतं, तेव्हा किती छान वाटतं. पण ते थोड्या वेळासाठी आलं, पाहुणे थोड्या दिवसासाठी आले की किती वाईट वाटतं ते गेल्यावर, की अरे यार असं वाटतं, मग गेलेच का होते असं व्हायला लागतं. पण ठीक आहे, येही दुनिया की रीत हे चलतं आहे, पाहुणे येतात जातात, थोड्या दिवसाची मजा मस्ती असते आणि पुन्हा आपली कामं सगळ्यांनाच असतात. म्हणजे आता आपल्या शोमध्ये वेळ झाली एक काल, म्हणजेच 19 मे 2026 रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण लक्षवेधी घडामोडी जाणून घेण्याची. उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांचे पुतणे सागर अदानी यांना अमेरिकेत मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. माहितीनुसार अमेरिकेच्या न्याय विभागानं त्यांच्यावरील रोखे आणि फसवणुकीशी संबंधित खटला कायमस्वरूपी बंद केला असून त्यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतलेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रस्त्यांवर नमाज पठण करण्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक आणि कडक भूमिका घेतली आहे. उत्तर प्रदेशात रस्त्यावर नमाज पठण कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिलाय. देशात पेट्रोल डिझेलच्या सलग दुसऱ्या दरवाढीमुळे महागाई वाढली असून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी सरकारच्या अपयशी धोरणांवर आणि विश्वगुरु प्रतिमेवर तीव्र हल्लाबोल केला आहे. ज्या अपात्र महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्यावर आता कारवाई होणार आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. विधान परिषदेच्या अहिल्यानगर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकरण मतदारसंघातील एका जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय. 18 जून रोजी मतदान होऊन 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. या दरम्यान अरुणकाका जगताप यांच्यानंतर विधान परिषदेचा आमदार कोण होणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. तर मंडळी, हे होते काल, म्हणजेच 19 मे 2026 रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, मी विशाखा साफेकर, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार नगरकर, माझे नाव।
1: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा नगरचा अंतरंगमध्ये। मी आरजे कोमल आहे तुमच्यासोबत, मस्त अशा आपण गप्पा मारतो आहोत। आणि मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि मध्यवर्ती मुंबईच्या वतीनं ना प्रतिवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृती प्रित्यर्थ किंवा स्मृती दिना प्रित्यर्थ

मग रविवारी म्हणजेच 14 जून रोजी दुपारी 4 वाजता यशवंत नाट्य मंदिर मनमाला टँक रोड माटुंगा मुंबई इथं होणार आहे. तर मंडळी अशा प्रकारे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर झालेत आणि यामध्ये स्वाती चिटणीस आणि दिलीप प्रभावळकर यांना जीवनगौरव पुरस्कार मिळणार आहे. तर या दोघांचंही खूप खूप कौतुक आणि त्यांना या पुरस्कारासाठी खूप खूप शुभेच्छा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

राखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी.

गोष्टी तुमच्या आमच्या। यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत। चला तर मग, तुमची काम आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या। सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर।

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी.

0: स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: गुड मॉर्निंग, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सकाळचे 8:43 झालेत आणि आता वेळ झालीय आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र ऐकण्याची. ऐकूयात हे बातमीपत्र.
2: आकाशवाणी, दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबत नीट पेपर फुटीपूर आणि चंदील 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर संग्रहालय. पिता कृत्रिम बुद्धी 3D प्रकल्पाची सुरुवात. अखिल भारतीय औषध विक्रेता संघातर्फे आज देशव्यापी बंद. आणि अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील नॉर्डिक देशांसोबतची भारत

0: भारताची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेनंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. भारत नॉर्डिक देशांमधल्या संबंधात सातत्यानं वाढ होत असून गेल्या दशकात नॉर्डिक देशांची भारतातली गुंतवणूक 200% वाढली आहे असं ते म्हणाले. यामुळे भारताच्या विकासाला हातभार लागण्याबरोबरच नॉर्डिक देशांमधल्या रोजगाराच्या संधीही वाढल्या आहेत. भारत आणि नॉर्डिक देशांमध्ये विद्यापीठं प्रयोगशाळा आणि स्टार्टअप परिसंस्थांमधील भागीदारी दृढ करून संशोधन कौशल्य विकास आणि गुणवत्तेच्या आदान प्रदानाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद काल नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह नॉर्वे स्वीडन आइसलँड फिनलँड आणि डेन्मार्कचे पंतप्रधान या परिषदेमध्ये सहभागी झाले होते. या परिषदेआधी मोदी यांनी आइसलँड फिनलँड डेन्मार्क या देशांच्या पंतप्रधानांशी द्विपक्षीय चर्चा केली. दरम्यान काल रात्री पंतप्रधान इटलीला पोहोचले असून इटलीची राजधानी रोम इथं त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. या दौऱ्यात ते इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि राष्ट्राध्यक्ष सर्जिओ माटारेला यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा करतील. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. रुबिओ यांचा हा पहिलाच भारत दौरा असून या दरम्यान ते कोलकाता आग्रा जयपूर आणि नवी दिल्लीला भेट देतील. 26 मे रोजी ते क्वाड देशांच्या बैठकीत सहभागी होणार असल्याचं दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावासातर्फे सांगण्यात आलं. क्वाड देशांच्या गटात भारतासह ऑस्ट्रेलिया जपान आणि अमेरिका हे देश सामील आहेत. पश्चिम बंगालमधील भाजप प्रणित नवनिर्वाचित सरकारनं महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी अन्नपूर्णा योजना जाहीर केली असून त्याद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दर महिन्याला 3,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे. महिला बालविकास तसंच समाज कल्याण विभागाच्या वतीनं ही योजना राबवण्यात येणार असून ती येत्या 1 जूनपासून लागू होईल. या योजनेस अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या आधार कार्डाशी जोडलेल्या गेलेल्या बँक खात्यात हे मदतीचे पैसे जमा होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिलांची वयोमर्यादा 25 ते 60 वर्ष एवढी ठेवण्यात आली असून 1 जूनपासून अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू केलं जाणार आहे. याशिवाय विद्यमान लक्ष्मी भंडार योजनेतील पात्र महिला आता या अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थी म्हणून स्थानांतरित होणार आहेत. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मिती करण्यासाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी काल सामंजस्य करार केले. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांशी सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार असून यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा निर्मिती तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. यावेळी राज्याचे पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्यासह या कंपन्यांचे आणि शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक देशाला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नीट पेपरफुटी प्रकरणात काल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयनं नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाईदरम्यान महत्वाची कागदपत्रं हस्तलिखितं नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1,000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेने घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं आपल्या विविध मागण्यांसाठी आज एक दिवसीय देशव्यापी बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. ऑनलाईन औषध विक्री बंद करा, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करा आणि बनावट औषध विक्रीला आळा घाला अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे. नवी दिल्लीतल्या पंतप्रधान संग्रहालयात आजपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अत्याधुनिक प्रकल्प सुरू होत आहे. याद्वारे महात्मा गांधी यांचं 3D स्वरूपातील व्यक्तिमत्व निर्माण करण्यात येणार असून संग्रहालयाला भेट देणारे नागरिक त्यांच्या या डिजिटल व्यक्तिमत्वाशी संवाद साधू शकणार आहेत. महात्मा गांधी यांच्यावरील संग्रहालयात उभारण्यात आलेला हा तिसरा इंटरॅक्टिव्ह होलोबॉक्स असून यापूर्वी सरदार वल्लभभाई पटेल आणि माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्यावरील अशा प्रकारचा होलोबॉक्स प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. लवकरच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरील अशा प्रकारचा AI तंत्रज्ञानावर आधारित 3D प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेनं देशात ब्रॉडगेज मार्गिका जाळ्याच्या विद्युतीकरणाचं 99.6% काम पूर्ण केलं आहे. यावर्षीच्या मार्चपर्यंत ब्रॉडगेज रेल्वे मार्गिकेच्या 69,873 किलोमीटरपेक्षा जास्त मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालं होतं. या महत्वपूर्ण प्रकल्पामुळे भारतानं युरोपीय संघ, अमेरिका आणि ब्रिटनसहित जगातल्या अनेक प्रमुख देशांना रेल्वे विद्युतीकरणात मागे टाकलं आहे. अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ काल जाहीर झाले. दोन्ही प्रकारांसाठी कर्णधार म्हणून शुभमन गिल तर उपकर्णधारपदी KL राहुलची निवड करण्यात आली. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली आहे तर एकदिवसीय संघातून ऋषभ पंत याला वगळलं असून प्रिन्स यादव याची निवड झाली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. नीट पेपरफुटी प्रकरणात काल CBIचे नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे. नवी दिल्लीतल्या पंतप्रधान संग्रहालयात आजपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित 3D प्रकल्पाची सुरुवात. अखिल भारतीय औषध विक्रेता संघातर्फे आज देशव्यापी बंद आणि अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आताच आपण आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र ऐकलं. तेव्हा वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर अशाच गप्पा आपण मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
2: कुठे कुठे जायचं फिरायला रे, कुठे कुठे जायचं फिरायला.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. सकाळचे 9 वाजलेत आणि मस्त अशा गप्पा आपण मारतो आहोत बरं का. सोबत आहेत छान गाणी, काही मराठी, काही हिंदी, काही रेट्रो, तर काही आत्ताची. ह्या सगळ्यांचं ही सगळी गाणी आपण ऐकत आहोत आणि यासोबत आपण पुढे जात आहोत. आणि मंडळी, खरं म्हणजे गाणी ही ना खूपच सुखद असतात बरं का. म्हणजे आपल्याला हसवण्याचं काम, आपल्याला रडवण्याचं काम, आपल्याला शांत करण्याचं काम ही गाणी करत असतात. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात गाण्याला खूप महत्व आहे. आणि एक गाणं असं असतं जे आपण खूप आपल्या जवळचं असतं. तर तुमच्या पण लाईफमध्ये किंवा तुमच्यासाठी असं कोणतं गाणं असेल तर नक्की कळवा 90111 23 90 या संपर्क क्रमांकावर. मंडळी, आता आपण ऐकूयात महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकातील एक यशोगाथा जीवनकथा. अतिशय सुंदर सुंदर यशोगाथा यामध्ये आहेत. आजची यशोगाथा आहे आधी IIT मग IAS. तर ऐकूयात ही यशोगाथा. देशातल्या नामवंत परीक्षा कोणत्याही असो, त्यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांविषयी लोकांना सातत्यानं कुतूहल असतं. एक प्रकारची उत्सुकता असते. ते खूप हुशार आहेत असं सगळ्यांना वाटत असतं आणि हे खरंही असतं. मात्र त्याशिवाय आणखी काहीतरी त्यांच्याकडे असतं ज्यामुळे ते अशा परीक्षांना नुसतंच सामोरं जात नाहीत तर त्या परीक्षांवर स्वार होत विजयी होऊन समोर येतात. केंद्रीय संघ लोकसेवा आयोगाच्या 2023 साली झालेल्या परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील ऋषिकेश विजय ठाकरे हा विद्यार्थी उत्तीर्ण झाला. त्याचा अखिल भारतीय क्रमांक 224 इतका आला असून त्याला IAS कॅडर मिळण्याची शक्यता सर्वाधिक आहे. एका सामान्य कुटुंबात श्री विजय ठाकरे आणि सौ यशोधरा ठाकरे यांच्या पोटी जन्मलेल्या ऋषिकेशला अभ्यासात लहानपणापासूनच रस नव्हता. मात्र त्याची आजी श्रीमती गुंफाबाई ठाकरे यांनी सातत्यानं प्रोत्साहन दिलं आणि जीव लावला. त्याचं शिक्षण अकोल्यातील कारमेल हायस्कूलमध्ये 4th झालं. त्यावेळी त्याला अभ्यासात फारसा रस नव्हता, मात्र खेळाची खूप आवड होती. त्याला आणि परिवाराला या शाळेत फार काही यश मिळेल असं न वाटल्यानं त्यांनी त्याचा प्रवेश अकोल्यातीलच सेमी इंग्लिश मीडियम असलेल्या भारत विद्यालयात घेतला. एका नामांकित इंग्रजी शाळेतून म्हणजेच कॉन्व्हेंटमधून मराठी माध्यमाच्या शाळेत गेल्याबद्दल ऋषिकेशच्या मनात काहीसा न्यूनगंड निर्माण झाला होता. मात्र तेथील शिक्षकांनी त्याला खूप प्रेम दिलं, प्रोत्साहित केलं. इथेच त्याच्या प्रगतीला खरी सुरुवात झाली. त्याचे गुरुजन सर्वश्री स्वप्नील गवारे, सुरेखा शास्त्री, सीमा मोहनिक आणि सदानंद कळन यांच्यासोबत अनेकांनी सावरून घेतलं आणि ऋषिकेशमधील एका तल्लख बुद्धीच्या विद्यार्थ्याला जाणलं. खरं म्हणजे ऋषिकेशच्या आई वडिलांनी आणि शिक्षकांनी हे जाणलं की मूळ प्रश्न काही ठिकाणी भाषेचा आहे, मात्र त्याची बुद्धिमत्ता उच्च दर्जाची आहे, ज्याला बळ देणं अत्यावश्यक आहे. ऋषिकेशनं सुद्धा आपल्या सर्व शिक्षकांना द्रोणाचार्य मानलं आणि कठोर परिश्रम करत शिष्यवृत्ती MTSC सह अनेक स्पर्धा परीक्षा देत त्यात यश मिळवलं. याचा परिणाम असा झाला की त्याच्यात स्पर्धा परीक्षांविषयी नुसता आत्मविश्वास निर्माण झाला नाही तर 10th परीक्षेत त्यानं 96% गुण तर 12th 91% गुण मिळवले. अत्यंत कठीण अशी JEE स्पर्धा उत्तीर्ण होऊन त्याला IIT मुंबईत प्रवेश मिळाला. त्याला सतत जाणवत होतं की प्रश्न आणि समस्या या प्रत्येकच काळात असतात. प्रत्येकासाठी त्या वेगवेगळ्या असतात, मात्र त्या जाणून शक्य तेवढे प्रयत्न करू नये. असं कोण म्हणतो बरं. कदाचित त्याच्या मनात एक विचार पक्का बसला असावा की माना की अंधेरा बहुत घना है मगर किसने कहा दिया जलाना मना है. आई वडील सुशिक्षित आणि काळजी घेणारे असले तरी ज्या वस्तीत ऋषिकेश राहायचा ती वस्ती गरीब लोकांची होती. व्यसनाधीन रिकाम टेकडेपणा निव्वळ गप्पांवर भर बालमजुरी घरगुती हिंसाचार सामाजिक असमानता बेरोजगारी असं वातावरण असलेली त्याची वस्ती असली तरी त्यात ऋषिकेश मात्र आपल्या ध्येयप्राप्ती किंवा ध्येयाप्रती लक्ष ठेवून होता. आई वडिलांच्या धडपडीचं आणि कष्टाचं चीज करायचंच हा ठाम निश्चय त्यानं केला होता. कारण मोठा भाऊ अनिकेत हा अभ्यासू वृत्तीचा होता. पुढे तो इंजिनियर होऊनच चांगल्या कंपनीत नोकरीस लागला याचं भान त्याला होतं. काहीतरी चांगलं करावं असं त्याच्या मनात सातत्यानं येत राहिलं. यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा द्यावी म्हणून त्याच्या मार्गदर्शक डॉक्टर स्मिता चिम यांनी त्याला प्रेरित केलं आणि आत्मविश्वास दिला. त्यानं खासगी नोकरी सोडली, दिल्ली गाठली आणि संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी मानववंशशास्त्र हा वैकल्पिक विषय निवडला. त्याची तयारी सुरू झाली. चारदा अपयश आलं, मात्र पाचवा प्रयत्न नव्या जोमानं पुन्हा एकदा सुरू केला. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीन स्तरावर यश मिळवण्यासाठी त्यानं सुमारे 20 विषयांचा सखोल अभ्यास सुरू केला. त्यासाठी VISD, ICS नवी दिल्ली या संस्थेत प्रवेश घेतला. मात्र सामान्य ज्ञान या विषयाची तयारी स्वतःच्याच बळावर सुरू केली. परीक्षेचा अभ्यासक्रम समजून घेतला. गत 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवल्या. सर्व विषयांच्या शॉर्ट नोट्स बनवल्या. निवडणूक पुस्तकांचं वारंवार वाचन केलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संपूर्ण तयारी दरम्यान ही परीक्षा पास होण्याची चिकाटी, जिद्द, समर्पण आणि धैर्य ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, ज्यात आई वडिलांच्या गुरुजनांच्या आशीर्वादानं परमेश्वराच्या कृपेनं तो टिकू शकला. खूप जण त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारची माहिती देत होते, मोठ्या तळमळीनं सांगत होते, मात्र ऋषिकेशच्या मनात होतं, बात हक्की हो तो कबूल करो, ये ना देखो की कोण कहता है. ऋषिकेशनं समाजातील समस्या खूप जवळून पाहिल्या होत्या. त्यामुळं अधिकारी झाल्यानंतर त्याच्या मनात आहे की सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे, आरोग्यसेवा सर्व घटकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि तरुण मंडळींना विविध आवडीच्या विषयांच्या कौशल्य विकासाचं प्रशिक्षण मिळालंच पाहिजे. बदलतं हवामान लक्षात घेऊन शालेय स्तरापासून विशेष लक्ष देण्यासाठी लोकसहभाग वाढविण्यात यावा. हे सगळं करायचं म्हणजे प्रशासनामध्ये स्मार्ट गव्हर्नन्स वाढविण्याची त्याला विशेष गरज वाटते. तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा वापर सार्वजनिक लोककल्याणासाठी करण्याचा त्याचा मानस आहे. काही गोष्टींची खंत ही माणसाला लहानपणापासूनच असण्याची शक्यता असते. सामाजिक विषमता, दारिद्र्य, स्त्रीभ्रूण हत्या, घरगुती हिंसाचार आणि मानसिक आजार या प्रकारच्या अनेक समस्यांचं निराकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचं ऋषिकेशच्या मनात आहे. अकोल्यातील नामवंत अशा बाबूजी देशमुख अकोल्यातील नामवंत अशा बाबूजी देशमुख वाचनालयात जेव्हा ऋषिकेशचा भव्य सत्कार करण्यात आला तेव्हा त्याचं संपूर्ण कुटुंबीय हजर होतं. अमरावतीच्या मिशन IASचे संचालक प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोळे, वाचनालयाचे अध्यक्ष कृषी कीर्तनकार महादेवराव भुईभार, वाचनालयाचे सचिव अनुराग मिश्र यांनी या प्रसंगी अत्यंत जोशपूर्ण मात्र परिणामकारक असं मार्गदर्शन या निमित्तानं सर्व विद्यार्थ्यांना केलं आणि यशवंत अशा विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. तरुण स्पर्धकांच्या समोर एका तरुण अधिकाऱ्याला आणण्याचं समाधान वाचनालयाच्या सर्व संचालकांना यावेळी नक्कीच मिळालं. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुण मुलामुलींच्या विविध प्रश्नांना ऋषिकेशनं समर्पक उत्तरं देऊन त्यांचं समाधान तर केलं. ते सुद्धा अशा स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊ शकतात हा विश्वास त्यांच्या मनात पेरला. नव्याचे 9 दिवस संपले म्हणजे प्रत्यक्ष कार्याला प्रारंभ होतो याची जाणीव असणारे विद्यार्थी अशा स्पर्धा परीक्षेतून यशस्वी झाले तरी त्यांना जनता आणि सरकार यांच्यामधील एक प्रभावी दुवा म्हणून काम करायचं असतं आणि लोकांची दुवा घ्यायची असते. ही तारेवरची कसरत असते. अशा वेळी कुठेतरी वादविवाद, मतभेद, संघर्ष, अपेक्षाभंग वगैरे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून या क्षणा पासूनच ऋषिकेशच्या मनात डॉक्टर बशीर बद्र यांचा काहीसा बदललेला शेर आहे, विवाद जम के करो मगर ये गुंजाइश रहे, विवाद जम के करो मगर ये गुंजाइश रहे, कभी हम दोस्त बन जाए तो शर्मिंदा ना हो। क्या बात है। तर मंडळी, अशा प्रकारे ऋषिकेश यांच्या मनातील जे कष्ट, मेहनत किंवा त्यांचे प्रयत्न होते ते शेवटी साकार झाले आणि शेवटी त्यांनी IAS म्हणून कामगिरी केली। मनात जर जिद्द असेल, आत्मविश्वास असेल आणि प्रयत्न करण्याची तयारी असेल तर सर्व काही होऊ शकतं हे आपल्याला या यशोगाथेतून कळालेलं आहे। तर मग तुमच्याही मनात जिद्द असेल तर तुम्हीही काहीही करू शकताय। मंडळी, महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकातील विविध क्षेत्रांतील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आपण ऐकत असतो। आजही अशीच जीवनकथा यशोगाथा आपण ऐकलीत। आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, आणि तुमच्याकडे देखील अशी यशोगाथा असेल तर नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा 90 11 23 90 या संपर्क क्रमांकावर, किंवा मग तुम्ही मुलाखतीसाठी देखील येऊ शकताय, कारण तुमचं मोटिवेशन, तुमचं प्रोत्साहन हे अनेकांना प्रोत्साहित करेल। त्यासाठी देखील आमचा संपर्क क्रमांक आहे 90 11 23 90। आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9 वाजता. वाचक स्वर अनिल सोमाणी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नगर 90.4 FM आवाज तुमचा. सकाळचे 9:26 झालेत आणि नगरचं अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडई मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्वपूर्ण योजना आहे बरं का, ज्याद्वारे ना उच्च शिक्षित आणि कौशल्य प्राप्त तरुणांना विविध सरकारी आणि खासगी अनांमध्ये प्रत्यक्ष कामाचं प्रशिक्षण देऊन दरमहा स्टायपेंड म्हणजेच विद्यावेतन दिलं जातं. याचा मुख्य उद्देश तरुणांची रोजगार क्षमता वाढवणं हा आहे. आणि या योजने अंतर्गत ना शासकीय कार्यालय, निमशासकीय संस्था, खासगी उद्योग, MSMEs आणि स्टार्टअप्समध्ये प्रत्यक्ष कामाचं प्रशिक्षण दिलं जातं. सुरुवातीला हा कालावधी 6 महिन्यांचा होता, जो शासनाच्या सुधारित नियमानुसार वाढवून 11 महिने करण्यात आला आहे. तर म्हणजे अशा प्रकारे 12वी ITI आणि पदवीधरांना सरकार दरमहा 10,000 रुपये देखील देणार आहे बरं का. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, माझं नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी.
2: एक हसी शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा नगरचा अंतरंगामध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, गेल्या काही दिवसापासून ना कोतवाली पोलिसांकडून अनेक गुन्ह्यांचा तपास करून उघडकीस आणून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय बरं का. आणि याच पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या हस्ते कोतवाली पोलिसांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, शहर उपविभागीय अधिकारी दिलीप टिपरसे, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे, पोलीस उपनिरीक्षक देशमुख, पोलीस अंमलदार बाळकृष्ण दौंड, विशाल दळवी, सूरज कदम, विनोद बोरगे यांसोबतच अनेक कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आलाय. खरं आहे मंडळी, पोलीस जे असतात ना ते नेहमी आपल्यासाठी, आपल्या सुरक्षिततेसाठी तत्पर असतात आणि नेहमी ते चांगल्या प्रकारे काम करतात आणि काम करूनही ते म्हणजे स्वतःच्या, म्हणजे सण असेल तर स्वतःच्या घरी लक्ष न देता आपल्या सुरक्षेसाठी ते उभे असतात. त्यामुळे त्यांचा सन्मान करणं, सत्कार करणं खूप महत्त्वाचं आहे. अनेक गुन्हेगारांचा तपास ते घेत असतात आणि असंच कोतवाली पोलीस जे आहेत ना त्यांनी खूप छान कामगिरी केली आहे. त्याच निमित्तानं त्यांना पोलीस अधीक्षकांकडून सन्मान करण्यात आला आहे, जे खूप महत्त्वाचं आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वैयक्तिक स्वार्थासाठी जगणाऱ्यांच्या या जगात काही व्यक्ती आजही समाजाच्या भल्यासाठी झोकून देऊन काम करतात. समाजात स्नेह आपुलकी निर्माण करणाऱ्या अशा काही खास व्यक्तींशी सुसंवाद साधूया स्नेहांकित या खास कार्यक्रमात. दर रविवारी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर. तर ऐकायला विसरू नका स्नेहांकित.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

सकाळचे 9:53 झालेत आणि नगरचं अंतरंगामध्ये मी आरजे कमल आहे तुमच्या सोबत. मित्रांनो, आय पी एल हो आता सध्या काल चालू आहे. आय पी एल काल CSK आणि यांची मॅच झालेली आहे आणि काल आय पी एल 2000 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स म्हणजेच CSK यांचा त्यांच्याच घरच्या मैदानावर मॅच झालेली आहे. सनरायझर्स हैदराबाद यांच्या विरोधामध्ये झाली आहे आणि ती मॅच हरलोय. CSK जिंकणार म्हणता म्हणता ती मॅच हरलेली आहे आणि सगळ्यांना दुःख होतंय. पण दुःख याचं नाही होतंय की CSK हरली आहे, दुःख याचं होतंय की सगळ्यांचा आवडता प्लेअर थाला म्हणजेच महेंद्रसिंग धोनी आता नसणार आहेत. म्हणजे काल त्यांची ती शेवटची मॅच झाली हे ऐकून सगळ्यांनाच इतकं वाईट वाटतंय की म्हणजे तू आपण पाहिलं काल लाईव्ह मॅच पाहिली, स्टेडियमवर गर्दी पाहिली, स्टेडियममध्ये थालाचा ऑरा पाहिला, स्टेडियममध्ये आपण थालावर प्रेम करणारे त्याचे फॅन्स पाहिले आणि हे सगळं बघून मन भारावून गेलं होतं की खरंच आता थाला जातोय, थाला आता घरच्या मैदानात खेळणार नाही. सो हे सगळं खूप म्हणजे पचवण्यासाठी कठीण होतं फॅन्स आला. तर खूप जण CSK लाईक करतात की CSK पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करतात किंवा CSK टीम आवडते ते फक्त थालामुळे आणि आता थाला नसणार आहे म्हणजेच महेंद्रसिंग धोनी नसणार आहे. त्यामुळे सगळ्यांच्याच डोळ्यात ती नमी दिसत होती, सगळ्यांच्या चेहऱ्यावर ते दुःख दिसत होतं आणि चेन्नईच्या प्ले ऑफच्या आशांना मोठा धक्का देखील काल बसला. मात्र असं असलं तरी अद्याप चेन्नईचं आव्हान पूर्ण संपलेलं नाही आहे. बरं का, त्यांच्यासमोर आता प्ले ऑफसाठीचं समीकरण असणार आहे असं देखील म्हटलं जात आहे. पण थाला जाणार हीच सगळ्यात धक्कादायक गोष्ट आपल्यासाठी होती IPL मध्ये, तो खेळणार नाही याबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कळवा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। सकाळचे 10 वाजलेत आणि नगरच्या अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। मस्त अशी सकाळ आहे, छान गप्पा आपण मारतो आहोत। सकाळ एवढ्या लवकर होते की कळतच नाही, कारण ना ऊन एवढं वाढतंय। म्हणजे आता मी जस्ट बाहेर जाऊन आले तर असं ऊन होतं जसं असं वाटतच नव्हतं मला। 10 वाजले असं वाटत होतं, 12-1 वाजलेत की काय एवढं जास्त ऊन सध्या आहे। आणि मित्रांनो मैत्रिणींनो, काळजी घेण्याची खूपच जास्त गरज आहे, कारण उन्हाचा पारा वारंवार वाढतच चाललाय, तो कमी होण्याचं नाव घेत नाहीये। आणि त्यामुळे आजारी पडण्याच्या शक्यता खूप दाट आहे। त्यामुळे काळजी घ्या, इतरांची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या। उन्हामध्ये बाहेर पडू नका। दुपारी 12 ते 4 या वेळेत कसंही बाहेर पडू नका। तुमच्या ऑफिसमध्येच थांबा, तुमच्या घरीच थांबा। जर तुम्ही घरी असाल तर, ऑफिसमध्ये असाल तर ऑफिसमध्येच थांबा आणि बाहेर पडू नका। आणि जर खूपच महत्वाचं काम असेल, बाहेर पडावंच लागणार असेल, तर टोपी स्कार्फ जवळ ठेवा। जवळ ठेवा म्हणजे बांधूनच बाहेर पडा। टोपी डोक्यात घाला, सनग्लासेस लावा, तसंच पाणी कंटिन्यू सोबत ठेवा। लिंबू पाणी पित राहा, फ्रुट्स खात राहा, जे दही ताक यांसारखं जे पेय आहे ते पित राहा, जेणेकरून उन्हाचा त्रास कमी होईल। तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या, ऊन वाढतंय आणि आपली काळजी घेणं खूप महत्वाचं आहे। तर मंडळी, प्रादेशिक हवामान विभागानं दिलेला ना तापमानाचा येलो आणि ऑरेंज अलर्ट आज तंतोतंत ठरलाय बरं का। म्हणजे कालही तो तंतोतंत ठरला होता। नागपूरच्या कमाल तापमानानं 45.5 अंशापर्यंत उसळी घेतली आणि विदर्भासोबतच राज्यात सगळ्यात जास्त 46.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद अमरावती इथं झालीये। अकोला आणि वर्धा इथंही उन्हाचे झटके बसलेत आणि जसा जसा जवळ येत आहे तसा तसा सूर्याचा प्रकोप वाढतोय। मंगळवारीही विदर्भात उष्ण लाटेचा प्रभाव जाणवला। लागोपाठ दुसऱ्या दिवशी अमरावती, वर्धा आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये 46 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे। त्यामुळे बघा, 46 अंश म्हणजे खूप जास्त ऊन, खूप जास्त तापमान। त्यामुळे स्वतःची काळजी घ्या। आपण अशाच गप्पा मारणार आहोत, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

माझे नाव अखिलेश आदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचं अंतरंग मध्ये मी आरजे कोमला आहे तुमच्या सोबत. मंडळी, पहाटे उठून पाणी भरण्यासाठी ना हातपंपावर जायचं. जवळपास एक तास हातपंप

0: हापसल्यानंतर एक हंडाभर पाणी मिळतं. त्यानंतर सकाळचा स्वयंपाक उरकून रोजंदारीसाठी बाहेर गावी जावं लागतं. मात्र सतत हातपंप हापसल्यानं पोटातही दुखू लागलं आहे आणि गावात टँकर सुरू असला तरी ते पाणी अपुरं पडत असल्यानं अनेकांना काम बुडवून पाण्यासाठी घरी थांबावं लागतंय. मी बोलतीये संगमनेर तालुक्याबद्दल. हो, संगमनेर तालुक्या इथे डोळासणे हे जे गाव आहे तिथे अशी परिस्थिती आहे. महिलांना पाण्यासाठी खूप पळापळ करावी लागते. हातपंप ज्याला हापसा आपण म्हणतो त्या हापशावरून पाणी आणावं लागतं आणि त्यामुळे हात दुखतात आणि हापसू पोटातही दुखतंय. गाव पाण्यानं स्वयंपूर्ण कधी होणार आणि आमचा हा संघर्ष कधी थांबणार अशी व्यथा डोळासणे येथील मंगल क्षीरसागर आणि अनेक महिलांनी केलेली आहे. तर कधी आम्हाला पाणी मिळेल हाच त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे की बऱ्याच ठिकाणी ना पाणी नाही आणि आपल्या ठिकाणी आपल्याकडे पाणी आहे तर आपण त्याचा योग्य वापर करत नाहीये. आपण खूप जास्त पाणी सांडवून देतो. तर हे न करता सगळ्यांचं लक्षात घेऊन आपण पाण्याचा वापर केला पाहिजे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, मी रामदास फुटाणे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंगामध्ये. मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पाणी वापर संस्था शारी दुरुस्ती सोबतच इतर कामं करतात बर का. अनेक संस्थांच्या व्यवहारात अनियमितता आहे. संस्थांच्या गैरप्रकार आणि गैरव्यवहाराविरोधात भारतीय जनसंसद संघटनेनं केलेल्या उपोषण आंदोलनाला यश आलं आहे. मुळापाट बंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी सर्व पाणी वापर संस्थांना बँकांमार्फत व्यवहार करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे संघटनेनं उपोषण मागे घेतले. भारतीय जनसंसद संघटनेचे नेवासे तालुका अध्यक्ष रामराव भदगले, उपाध्यक्ष कारभारी गरड यांनी मुळापाट बंधारे विभागातील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं होतं. आणि आता ते उपोषण जे आहे ते केल्यामुळे बदल घडलेला आहे. राज्य निमंत्रक अशोक सब्बन, जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे तसंच नगर तालुका अध्यक्ष पोपटराव साठे यांसारख्या अनेक मान्यवर या उपोषणामध्ये सहभागी झाले होते आणि याला त्यांनी पाठिंबा व्यक्त केलाय. तर मंडळी आता पाणी वापर संस्थांचे व्यवहार बँकांमार्फत करण्यात येणार आहेत. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

मंडई तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सकाळचे 10:52 झालेत आणि आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. आणि थोड्याच वेळात म्हणजे सकाळी 11 गोष्टी तुमच्या आमच्यामध्ये लाडकी मैत्रीण आर्ज ऋतू आपल्याला भेटायला येणार आहे खूपच साऱ्या गप्पा मारण्यासाठी. तसंच दुपारी 1 आर्ज वैशाली सोबत स्नेहवर्धा शो मध्ये तुम्ही गप्पा मारणार आहात. तर सायंकाळी 4-7 या वेळेत सांजरंग शो मध्ये आर्ज अनु खूप साऱ्या गप्पा तुमच्यासोबत मारणार आहेत. संध्याकाळी 7 जागतिक मधमाशी दिवसानिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातील कृषी उद्योजक मार्गदर्शक पूनम खाडे यांची मुलाखत तुम्ही ऐकणार आहात आणि त्यांची मुलाखत घेणार आहेत आर्ज अनु. रात्री 9 आठवणीतील गाणी हा खास कार्यक्रम तुम्ही ऐकणार आहात ज्यामध्ये आपल्या सगळ्यांचे आवडते महानायक अमिताभजी बच्चन यांचा विशेष कार्यक्रम असणार आहे जी आपली परी करणार आहे. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय, हॅलो, नमस्कार। गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आणि मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू तुमच्या सोबत। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी, आज आपण आपल्या शोची सुरुवात थोडीशी आगळी वेगळी करणार आहोत, पण इंटरेस्टिंग अशी आपली सुरुवात असणार आहे। मंडळी, डॉक्टर सुधा कांकरिया यांनी अतिशय सुंदर सुंदर अशा कविता लिहिलेल्या आहेत स्त्री जन्माचे स्वागत करा या त्यांच्या पुस्तकामध्ये। आणि त्यांनी लिहिलेल्या एका सुंदर अशा कवितेपासून आज आपण सुरुवात करत आहोत आपल्या शोची। तर कवितेचं नाव आहे तो आणि ती। तो मंत्र असेल तर ती पूजा आहे, ती आरती असेल तर तो प्रसाद आहे, तो मेंदू असेल तर ती बुद्धी आहे, तो विचार असेल तर ती कृती आहे, तो माणूस असेल तर ती माणुसकी आहे, तो संस्कार असेल तर ती संस्कृती आहे, तो दसरा असेल तर ती दीपावली आहे, तो तिळगुळ असेल तर ती संक्रांत आहे। मंत्राशिवाय पूजा होऊ शकत नाही आणि आरती झाल्याशिवाय प्रसाद मिळत नाही। मेंदू मध्ये आवश्यक आहे बुद्धी, विचार केल्याशिवाय घडत नाही ती कृती। माणसासोबत असली पाहिजे माणुसकी, अनेक संस्कार मिळून बनते ती एक संस्कृती। दसऱ्यानंतर येते दीपावली, संक्रांतीचा सण तिळगुळाशिवाय साजरा होऊ शकत नाही। असेच असते पहा स्त्री पुरुषांचे नाते, एकमेकांशिवाय अधुरे, एकमेकांविना उणे। जीवनाला खरे पूर्णत्व प्राप्त होते केव्हा, जेव्हा स्त्री पुरुष एकत्र गुण्यागोविंदानं नांदतात तेव्हा। एक अधिक एक होतात दोन, एकातून एक गेला तर शून्य, पण एकाच्या बाजूला एक उभा राहिला तर ते होतात अकरा। असेच अकराचे गणित सावित्री ज्योतिबांनी मांडले होते। शिक्षणाचे बीज त्यांनी मना मनात पेरले होते, पण सावित्री ज्योतिबांच्या या देशात आज आपण बेरजेचे सोडून वजाबाकीचे गणित मांडत आहोत। गर्भात असलेल्या चिमुकलीला कायमचेच संपवित आहोत। काय गुन्हा केला तिने, काय चूक आहे तिची, आज आई नाही सुरक्षित, नाही तिची चिमुकली। आजची चिमुकली आहे उद्याची आई, वाचवले नाही तिला तर जग माफ करणार नाही। एक उणे एक होते शून्य, शून्याकडे प्रवास करू नका। जगाला वाचवण्यासाठी स्त्री जन्माचे स्वागत करा, स्त्री जन्माचे स्वागत करा। वा, काय अर्थ आहे या कवितेमध्ये दडलेला। खरंच डॉक्टर सुधा कांकरिया यांनी अतिशय उत्तम अशा शब्दांमध्ये वास्तवाची मांडणी केली आहे आणि ही कविता रचली आहे खरंच। तुम्हाला ही कविता कशी वाटली मंडळी, मला नक्की कळवा आपल्याच रेडिओ नगर 90.4 FM मध्ये। कुठेही जाऊ नका, भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। आणि मंडळी हो, या कवितेतून एक धडा नक्की घ्या आणि स्त्री जन्माचे स्वागत करा।

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तर सख्यांनो, आज आपण आपल्या हातातील त्या छोट्याशा जगाबद्दल बोलणार आहोत ज्याशिवाय आपलं पानही हलत नाही, म्हणजेच आपला स्मार्टफोन. आपण फेसबुकवरती फोटो टाकतो, व्हॉट्सअपवर चॅट करतो आणि ऑनलाईन शॉपिंग सुद्धा करतो. पण मैत्रिणींनो, या डिजिटल जगात जसे मित्र आहेत तसेच काही अदृश्य शत्रू सुद्धा दबा धरून बसलेले आहेत. तुमची छोटीशी चूक तुम्हाला महागात पडू शकते आणि म्हणूनच आज खास तुमच्यासाठी सायबर सुरक्षा हॅक्स. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर तुमचे प्रोफाईल नेहमी लॉक किंवा प्रायव्हेट ठेवा. तुमचा फोटो किंवा तुमची माहिती फक्त तुमच्या ओळखीच्या लोकांनाच दिसेल याची खात्री करा. अनोळखी लोकांना फॉलो करताना किंवा फॉलो बॅक देताना 100 वेळा विचार करा, कारण प्रत्येक फ्रेंडली दिसणारा चेहरा मित्र असतोच असं नाही. तुमचा वाढदिवस, मुलांचं नाव किंवा 1, 2, 3, 4, 5 असे सोपे पासवर्ड ठेवू नका. पासवर्डमध्ये अक्षरे, अंक आणि चिन्हे यांचा वापर करा. आणि हो, सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सना 2-step व्हेरिफिकेशन नक्की लावा. यामुळे कोणी तुमचा पासवर्ड चोरला तरी सुद्धा तुमचं अकाउंट उघडू शकणार नाही. तुम्हाला 50 लाखांची लॉटरी लागली आहे किंवा या लिंक वरती क्लिक करा आणि मोफत साडी मिळवा अशा मेसेजेसला बळी पडू नका. या फिशिंग लिंक्स असतात. एका क्लिकवर तुमचं अख्खं बँक अकाउंट रिकामं होऊ शकतं, तुमचा फोन हॅक सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे सावध रहा. जर सोशल मीडियावरती कोणी तुम्हाला त्रास देत असेल, घाणेरडे मेसेजेस पाठवत असेल तर गप्प बसू नका. त्या व्यक्तीला लगेच ब्लॉक करा आणि आपल्या घरच्यांना सांगा. गरज पडल्यास सायबर क्राईमची मदत घ्या. तुमची ओळख गुप्त ठेवून तुम्ही तक्रार सुद्धा करू शकता. त्याचसोबत कुठेही बाहेर फिरायला जाताना तुमचं लाईव्ह लोकेशन लगेच टाकू नका. तुम्ही घरी नाही आहात ही माहिती चोरांसाठी निमंत्रण ठरू शकते. घरी परत आल्यानंतर निवांत फोटो शेअर करा, काही अडचण नाही. सखींनो, इंटरनेट हे वरदान आहेच, पण ते वापरताना सतर्क राहणं ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे सावधान रहा, सुरक्षित रहा. मी आहेच तुमची मैत्रीण आर जे ऋतू, कायमच तुमच्या सोबत. तर मंडळी, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूया छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी रेणू पेमगिरीकर. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार श्रोतेहो, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आज आपण एका अतिशय महत्वाच्या विषयावरती बोलणार आहोत, आणि तो विषय म्हणजे महिला सशक्तीकरण आत्ताची गरज. श्रोत्यांनो, आजची महिला ही फक्त घरापुरती मर्यादित राहिलेली नाही, ती आज डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, पोलीस अधिकारी आहे, पायलट आहे, म्हणजेच प्रत्येक क्षेत्रात ती आपली छाप सोडतीये. पण प्रश्न अजूनही असाच उरतो की आपण खरोखरच महिलांना पूर्णपणे सशक्त केलंय का? महिला सशक्तीकरण म्हणजे नेमकं काय? तर महिलांना समान हक्क, शिक्षण, स्वातंत्र्य आणि निर्णय घेण्याची ताकद देणे. जेव्हा एक महिला आत्मविश्वासानं उभी राहते, तेव्हा ती केवळ स्वतःचं आयुष्य नाही तर संपूर्ण कुटुंब आणि समाज बदलू शकते. आजही अनेक ठिकाणी मुलींना शिक्षणाची संधी मिळत नाहीये. काही महिलांना आपले मत मांडण्याची मोकळीक नसते, तर काही जणी अजूनही अन्याय सहन करतात. आणि म्हणूनच महिला सशक्तीकरण ही केवळ एक कल्पना नाही तर आजच्या काळाची गरज आहे. शिक्षण हा सशक्तीकरणाचा पहिला टप्पा असतो, बरं का? शिक्षित महिला स्वतःचे निर्णय घेऊ शकते, स्वतःच्या पायावरती उभी राहू शकते आणि समाजात बदल घडवू शकते. तसंच आर्थिक स्वावलंबन सुद्धा महत्वाचं आहे. जेव्हा महिला स्वतः कमावते, तेव्हा तिचा आत्मविश्वास वाढतो आणि मग ती अधिक सक्षम बनते. श्रोते हो, महिला सशक्तीकरण म्हणजे फक्त महिलांची जबाबदारी नाही तर पुरुषांनी सुद्धा त्यात साथ देणं फार गरजेचं आहे. घरातूनच सुरुवात झाली पाहिजे. मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव न करता दोघांनाही समान संधी दिली पाहिजे. चला तर मग आजपासून आपण एक छोटासा संकल्प करूयात की आपल्या घरातील आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक महिलेला आपण आदर, संधी आणि प्रोत्साहन देऊयात. कारण एक सशक्त महिला म्हणजे एक सशक्त समाज असतो. पुन्हा भेटूया थोड्याच वेळात अशाच नवनवीन विषयांसोबत. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तर मंडळी, शिक्षणानं घडलेली स्त्री. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकातील ज्ञान नाही, तर ते विचार करण्याची ताकद देतं, योग्य अयोग्य ओळखायला शिकवतं आणि जीवन जगण्याची दिशा दाखवतं. पूर्वीच्या काळात अनेक मुलींना शिक्षणाची संधी मिळत नव्हती, पण आजची परिस्थिती मात्र बदलतीये बरं का. आजची मुलगी शाळेत जाते, कॉलेजमध्ये शिकते आणि आपल्या स्वप्नांसाठी मेहनत घेते. शिक्षणाने घडलेली स्त्री म्हणजे आत्मविश्वासाची ओळख. ती स्वतःचे निर्णय घेऊ शकते, स्वतःच्या हक्कासाठी उभी राहू शकते आणि समाजात एक वेगळी ओळख निर्माण करू शकते. श्रोते हो, जेव्हा एक स्त्री शिक्षित होते तेव्हा फक्त तीच नाही तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होतं, कारण ती आपल्या मुलांना योग्य असे संस्कार देते, घरात सकारात्मक बदल घडवते. आज अनेक क्षेत्रांमध्ये महिलांनी मोठं यश मिळवलं. डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, पोलीस, अधिकारी अशा प्रत्येक ठिकाणी स्त्री आपलं स्थान मजबूत करत आहे. हे सगळं शक्य झालंय ते म्हणजे शिक्षणामुळं. पण अजूनही काही ठिकाणी मुलींना शिक्षणापासून दूर ठेवलं जातं बरं का. आणि हीच गोष्ट बदलण्याची गरज आहे. प्रत्येक मुलीला शिकण्याचा अधिकार आहे, प्रत्येक मुलीला स्वप्न पाहण्याचा हक्क आहे. त्यामुळं मित्रांनो, आपण आपल्या घरातील, आपल्या समाजातील प्रत्येक मुलीला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे, कारण शिक्षणानं घडलेली स्त्री म्हणजे उज्ज्वल भविष्याची हमी असते. तर मंडळी, आपला हा आजचा शो तुम्हाला कसा वाटतोय, तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवत चला आपल्याच रेडिओ नगर मध्ये. तर कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर.
1: रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत. आता थोडंसं वातावरण हलकं करूयात बर का. आणि आज मी तुमच्यासाठी एक अतिशय सोपी, खास आणि स्पेशल अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. इतक्या छान आणि प्रेरणादायी गप्पांसोबत आता थोडंसं वातावरण हलकं तर झालेलंच आहे, कारण मनाचं पोषण झालंय, आता पोटाचंही पोषण झालंच पाहिजे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकदम युनिक आणि झटपट बनणारी रेसिपी. आणि ती रेसिपी म्हणजे चॉकलेट ब्रेड रोल्स. हो, नाव ऐकून तोंडाला पाणी सुटलं. जे गोड खाणारे व्यक्ती आहेत ना, ज्यांना गोड खूप आवडतं आणि ज्यांना बाबा तिखटपेक्षा आपलं गोड छान आहे, बाबा गोडवा मस्त असतो, तर यांना हे खूप आवडलेलं असणार आहे. तर हे साहित्य अतिशय सोपं आहे, तर साहित्य तुम्ही नोटडाऊन करून घ्या, कारण युनिक रेसिपी आहे त्याच्यामुळं साहित्य नोटडाऊन केलेलं कधीही चांगलं असतं. तर साहित्यामध्ये ब्रेड स्लाइस हवेत 4. आता तुम्हाला जर जास्त हवे असतील तर तुम्ही जास्त घेऊ शकता बरं का. मी 4 म्हटल्यानंतर तुम्ही फक्त 4च घेऊ नका, अख्खा ब्रेडचं पॅकेट जरी संपवलं तरी चालेल, कारण ही इतकी टेस्टीच आहे रेसिपी, त्याच्यामुळे मी म्हटलं तुम्हाला. तर ब्रेड स्लाइस हवेत आपल्याला, त्याचसोबत चॉकलेट किंवा चॉकलेट स्प्रेड हवे आपल्याला 2 ते 3 चमचे, त्याचसोबत आपलं दूध हवंय थोडंसं, साखर 1 चमचा. पण मी सांगेल तुम्हाला की साखरेपेक्षा गूळ वापरला तर अतिउत्तम, कारण उन्हाळ्यामध्ये आणि मोस्टली सर्व सीझनमध्ये साखर ही थोडीशी कमी प्रमाणातच वापरलेली योग्य असते. कारण साखर म्हणजे जर एखाद्याला डायबिटीज असेल किंवा साखरेमुळे दुष्परिणामही खूप होतात आरोग्यावरती, त्याच्यामुळे साखरेपेक्षा मी कायम तुम्हाला सजेस्ट करते की तुम्ही गूळ वापरत चला. तर गूळ तुम्ही घालू शकताय, त्याचसोबत बटर 1 चमचा. आता तुम्ही म्हणाल की ही आपल्याला टीप देते पण बटर कस काय म्हणते. बटर तुम्ही घालू शकता पण थोडस घाला, जास्त घालायची गरज नाही, 1 चमचा घालायचं बटर. तर कृती ऐका, कृती अत्यंत सोपी आहे. तर सर्वप्रथम ब्रेडच्या कडा काढून घ्या. ब्रेडला हलकस लाटून अगदी सपाट करा मस्तपैकी, त्यावरती चॉकलेट स्प्रेड लावा आणि ब्रेडला हळूच असा रोल करा. आणि एका पॅन मध्ये थोडस बटर गरम करा आणि हे रोल हलकेच असे शेकून घ्या जोपर्यंत ते सोनेरी रंगाचे होत नाही तोपर्यंत, ठीक आहे. गुळाचं जे पाणी असताना तर ते थोडस वरून शिंपडा. आणि झाले तर मग तुमचं हे तयार आहे गरमागरम चॉकलेट ब्रेड रोल्स. हे रोल्स इतके टेस्टी असतात की एक खाल्ल्यावर दुसरा आपोआप हातात येतो, त्याच्यामुळेच मी म्हटलं की 4 म्हणजे 4 स्लाइस घेऊ नका, अख्खा ब्रेडचं पॅकेट जरी संपवलं तरी कमीच पडणार आहे. ही रेसिपी तुम्ही घरच्या छोट्या छोट्या शेफ सोबत सुद्धा बनवू शकता, म्हणजेच तुमची जी बारकी बारकी छान पिल्ले असतील, छान आपली मुलं असतील ना, त्यांना सुद्धा तुम्ही आपल्या सोबतीला घेऊन हे बनवू शकता. खूप युनिक आहे ही रेसिपी, त्यामुळे आज तुम्ही नक्की ट्राय करा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आपल्याच रेडिओ नगरमध्ये. तर पुन्हा भेटूया थोड्याच वेळात. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी।

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत.
2: हाय हॅलो नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडळी, ती थांबत नाही कारण ती महिला आहे. हो, महिला म्हणजे फक्त एक व्यक्ती नाही तर ती एक ताकद आहे. ती सकाळी सगळ्यांपेक्षा आधी उठते, घर सांभाळते, कामाला जाते आणि तरी सुद्धा चेहऱ्यावरती हसू ठेवते. ती कधी आई असते, कधी मुलगी, कधी बहीण तर कधी पत्नी. पण या सगळ्या नात्यांमध्ये ती स्वतःला सुद्धा जपण्याचा प्रयत्न करत असते, बरं का. तिच्या आयुष्यात अडचणी येतात, कधी लोक काय म्हणतील याची भीती असते, कधी परिस्थिती तिच्या विरोधात उभी राहते. पण तरी सुद्धा ती थांबत नाही, ती पुन्हा उभी राहते, पुन्हा एकदा चालायला सुरुवात करते. ती कधी रडते पण हार मानत नाही, ती थकते पण कधी थांबत नाही, कारण तिला माहित असतं की तिचं स्वप्न महत्वाचं आहे, तिचं अस्तित्व महत्वाचं आहे. आपण अनेकदा तिचं कौतुक करायला विसरतो, तिच्या कष्टांकडे दुर्लक्ष करतो, पण खरं सांगायचं झालं तर तिच्याशिवाय आपलं आयुष्य अपूर्णच आहे. तीच घर सांभाळते, तीच सगळ्यांना एकत्र ठेवते आणि सगळ्यांसाठी स्वतःला विसरते. आणि म्हणूनच आज आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक महिला एक छोटासा सलाम करूयात तिच्या मेहनतीला, तिच्या जिद्दीला आणि तिच्या न थांबणाऱ्या प्रवासाला. कारण खरंच ती थांबत नाही कारण ती महिला आहे. मंडळी, पुन्हा भेटूया अशाच विषयासोबत. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया. नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आर जे कोमल सुबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

पूरा प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत, तुमच्यासाठी. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आजची महिला ही फक्त घरापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती बाहेर जाऊन काम करते, स्वतःची ओळख निर्माण करते आणि त्याचवेळी घराची जबाबदारीही तितक्याच ताकदीनं पेलते. सकाळची सुरुवात तिच्यासाठी खूप लवकर होते. घरची कामं, कुटुंबाची काळजी आणि मग ऑफिसची धावपळ. दिवसभर काम करून सुद्धा पुन्हा ती घरी येते आणि पुन्हा घरातल्या जबाबदाऱ्यांमध्ये स्वतःला झोकून देते. हे सगळं करताना ती कधी थकतीये का? हो, नक्कीच थकते. पण ती थांबत नाही, कारण तिच्यासाठी घरही महत्वाचं आहे आणि तिचं करिअर सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. पण या प्रवासात तिच्या समोर अनेक प्रश्न उभे राहतात. दोन्ही कसं सांभाळणार, घराला वेळ कसा देणार, कामाला कसा वेळ देणार, अशा अनेक शंका आणि अपेक्षा. पण आजची महिला या सगळ्यांना सामोरी जाते बरं का. ती वेळेचं व्यवस्थापन शिकते, प्राधान्यक्रम ठरवते आणि हळूहळू दोन्ही गोष्टी सुंदरपणे सांभाळते. इथे एक गोष्ट फार महत्वाची आहे, महिलांनी सगळं एकट्यानंच करावं असं काही नाहीये, तर घरात सगळ्यांनी एकमेकांना साथ दिली तर हा समतोल नक्कीच टिकू शकतो. कारण घर हे फक्त तिचं नाही, ते सगळ्यांचं आहे आणि करिअर ते तिचं स्वप्न आहे, तिची ओळख आहे. आणि म्हणूनच आजच्या महिलेला फक्त कौतुकाची नाही तर समजून घेण्याची आणि साथ देण्याची गरज आहे. चला तर मग आजपासून आपण ठरवूयात की आपल्या घरातील प्रत्येक महिलेला आपण साथ देऊयात, तिच्या स्वप्नांना बळ देऊयात. कारण जेव्हा महिला पुढे जाते ना, तेव्हा संपूर्ण घर, संपूर्ण समाज पुढे जात असतो. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन विषयांसोबत थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र अनवरस अनाथ कुमारी माता बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

हॅलो, नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तर सखींनो, चेहऱ्याचं सौंदर्य तर आपण जपतोच, पण स्त्रीचं खरं लेणं म्हणजे तिचे केस. सध्याचं प्रदूषण, हवामान बदल, धावपळ आणि पाण्याची बदललेली चव यामुळे केस गळणं, कोंडा होणं किंवा केस कोरडे होणं या तक्रारी आपण रोजच ऐकतो. पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंट घेण्यापेक्षा आपल्या स्वयंपाकघरात दडलेला एक खजिना आज मी तुमच्या समोर उघडणार आहे. तर आजचा आपला ब्युटी हॅक आहे मॅजिकल हेअर ऑइल. साहित्य अगदी सोपं आहे, तुम्ही नोट डाऊन करून घ्या. तर साहित्यामध्ये खोबरेल तेल एक वाटी, मेथी दाणे दोन मोठे चमचे घ्या आणि त्याचसोबत कढीपत्त्याची पाने 10 ते 15. आता याची कृती देखील फार सोपी आहे बरं का. एका छोट्या कढईत खोबरेल तेल गरम करायला ठेवा, त्यात 2 चमचे मेथी दाणे आणि कढीपत्त्याची पाने टाका. तेल मंद आचेवरती गरम करा जोपर्यंत मेथी दाणे काळे होत नाहीत तोपर्यंत. यामुळे मेथी आणि कढीपत्त्यातील पोषक तत्वे तेलात उतरतात. तेल थंड झाल्यावर गाळून एका बाटलीत ते भरून ठेवा. आठवड्यातून 2 या तेलानं केसांच्या मुळाशी हलक्या हातानं मसाज करा आणि तासाभरानंतर केस धुवून टाका. आता याचे फायदे काय आहेत हे तुम्ही लक्षात घ्या बरं का. मेथीमधील प्रथिनांमुळे केस गळती थांबते आणि मुळे मात्र मजबूत होतात. कढीपत्त्यामुळे केसांना नैसर्गिक काळा रंग मिळतो आणि अकाली पांढरे होणारे केस कमी होतात. तर सखींनो, केमिकल्सपेक्षा या नैसर्गिक उपचारावरती विश्वास ठेवून तर बघा. तुमचे केस फक्त लांबच नाही तर घनदाट आणि चमकदार सुद्धा होतील. चला तर मग हा हॅक नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा आपल्याच रेडिओ नगरवरती. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूया छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 2490. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

नमस्कार श्रोतेहो, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तर मंडळी, आज आपण एका अशा विषयावरती बोलणार आहोत जो आपल्या सर्वांच्याच आयुष्याचा भाग आहे, मग ती कॉलेजची मुलगी असो किंवा ऑफिसवरून घरी परतणारी एखादी महिला. कधी ना कधी आपल्याला रात्रीचा प्रवास करावा लागतोच. अशा मनात थोडी धाकधूक असणं स्वाभाविक आहे, पण जर आपण सतर्क असू तर आपण सुरक्षित नक्कीच राहू शकतो. तर सर्वप्रथम तंत्रज्ञानाचा वापर करा. प्रवास सुरू करण्यापूर्वी आपल्या विश्वास

व्यक्तीला म्हणजेच आपले आई बाबा नवरा किंवा मित्र यांना आपलं लाईव्ह लोकेशन व्हॉट्सअपवर शेअर करा. कॅब किंवा रिक्षाने जात असाल तर गाडीचा नंबर आणि ड्रायव्हरचा फोटो काढून घरी नक्की पाठवा. त्याचसोबत सतत बॉडी लँग्वेज ह्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. प्रवासात कधीही गोंधळल्यासारखं किंवा घाबरल्यासारखं दाखवू नका. फोनवरती कोणाशी तरी बोलत असल्याचं नाटक करा किंवा खरोखर बोला, जेणेकरून समोरच्याला कळेल की तुमच्यावरती कोणाचं तरी लक्ष आहे. ड्रायव्हरला आपण मार्ग नीट ओळखतोय असा आत्मविश्वास दाखवा आणि तुम्ही देखील रिचेक करत जा की आपण ज्या मार्गाने चाललोय तो योग्य आहे का. त्याचसोबत तातडीच्या मदतीसाठी तुमच्या फोनमध्ये SOS फीचर ॲक्टिव्हेट ठेवा. फोनच्या पॉवर बटणावरती सलग क्लिक केल्यावर घरच्यांना मेसेज जाईल अशी सेटिंग करून ठेवा. तसेच 1091 हा महिला हेल्पलाईन नंबर आहे आणि त्याचसोबत 100 हा नंबर नेहमी डायल लिस्टवरती ठेवा. त्याचसोबत सोबतीला हे महत्वाची साधनं ठेवा, आपल्या पर्समध्ये नेहमी मिरी पूड म्हणजेच पेपर स्प्रे किंवा किमान एक छोटी टोकदार वस्तू जसे की चावी किंवा पेन हाताशी ठेवा. संकट समयी विचार करण्यापेक्षा ॲक्शन घेणं अत्यंत महत्वाचं असतं. त्याचसोबत प्रवासात कोणाशीही आपली व्यक्तिगत माहिती शेअर करू नका. कोणाचंही दिलेलं खाणं किंवा पाणी पिणं नक्की टाळा. जर तुम्हाला वाटलं की रस्ता चुकलाय किंवा ड्रायव्हर संशयास्पद वागतोय तर लगेच गर्दीच्या ठिकाणी गाडी थांबवायला सांगा. मैत्रिणींनो, भीती बाळगू नका, पण सतर्क रहा. तुमची सुरक्षा तुमच्याच हातात आहे. हा संदेश तुमच्या इतर मैत्रिणींना सुद्धा नक्की शेअर करा. तर मंडळी, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

हॅलो नमस्कार गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तर मंडळी, आत्ताचा विषय खूपच आपल्या आयुष्याशी जोडला गेलेला आहे आणि तो म्हणजे आपण नाही म्हणायला का घाबरतो. आपल्याला माहीत असतं काही गोष्टी आपल्याला पटत नाही, आपल्याला हे नको आहे, पण तरी सुद्धा आपण हो म्हणतो. का? कारण समोरच्याला वाईट वाटेल किंवा आपल्याबद्दल चुकीचं मत बनेल. पण प्रत्येक वेळी हो म्हणताना आपण स्वतःला थोडंसं हरवत जातो. आपण आपला वेळ देतो, आपली एनर्जी देतो आणि शेवटी थकून जातो. नाही म्हणणं म्हणजे वाईट माणूस होणं नाही, ते स्वतःची कदर करणं, स्वतःचा आदर राखणं आहे. जर आपण इतरांच्या भावना समजून घेतो तसंच स्वतःच्या भावना समजून घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. म्हणून मित्रांनो, पुढच्या वेळी जर एखादी गोष्ट तुमच्या मनाला पटत नसेल तर शांतपणे नम्रपणे नाही म्हणायला शिका. कारण तुमचा वेळ, तुमचं मन आणि तुमची शांती हे फार महत्वाचं आहे. तर मंडळी, भेटूया उद्याच्या भागात सकाळी 11 वाजता गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आरजे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, आजचा दिवस खास आहे कारण आज वाढदिवस आहे सोनाली शिरसाट यांचा। ह्या स्नेहालय संस्थेच्या जीवाभावाच्या हितचिंतिका सोनाली शिरसाट यांचा आज वाढदिवस आहे। गेल्या अनेक वर्षापासून त्या स्नेहालय संस्थेच्या प्रत्येक उपक्रमामध्ये उत्साहाने सहभागी होत आहेत। त्यांच्या सहकार्याबद्दल स्नेहालय परिवार त्यांचा मनापासून ऋणी आहे। सोनाली मॅडम, आपणास रेडिओ टीम कडून आणि स्नेहालय परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। सोनाली ताई, आनंदी, निरोगी आणि यशस्वी आयुष्य मिळावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना। चला तर मग ऐकूया त्यांच्या आवडीचं लग जा गले के फिर ये हसी रात हो न हो हे सुंदर असं गीत त्यांच्या वाढदिवसानिमित्त ऐकणार आहोत। हे गीत वो कोण थी या चित्रपटातील असून या गाण्याला स्वर दिला आहे भारतरत्न स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांनी, तर गीताला अविस्मरणीय संगीत दिलं आहे मदन मोहन यांनी। तर हे सुंदर असं गीत आपण ऐकूया। सोनाली शिरसाट मॅडम, तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा।

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. तर मंडळी, आपण सगळेच आपल्या कुटुंबासाठी जगत असतो, कारण कुटुंब म्हणजे प्रेम, आधार, विश्वास आणि एकमेकांसाठी कायम उभं राहण्याची भावना असते. आणि हा सुंदर संदेश घेऊन स्नेहालय फॅमिली बेस्ट केअर प्रकल्प आयोजित करत आहे एक सुंदर खास सोहळा, जागतिक कुटुंब दिन 21 मे 2026 दिनानिमित्त. वेळ आहे सायंकाळी 6 ते 8. स्थळ आहे मुथ्था सभागृह, स्नेहालय सर्वे नंबर 239, श्री स्टाईल चौक, अमोनिया प्लॉट जवळ MIDC अहिल्यानगर. या कार्यक्रमामध्ये कुटुंबातील नात्याचा गोडवा, आजच्या या धावपळीच्या आयुष्यात माणूस अनेक गोष्टी मिळवतो पण कुटुंबासोबत घातलेले क्षण त्याला खरा आनंद देतात. हाच आनंद पुन्हा अनुभवण्यासाठी हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या आनंददायी सोहळ्यात आपण आपल्या संपूर्ण परिवारासह उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे प्रेमळ आवाहन स्नेहालय परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. तर नगरकर नक्की यामध्ये सहभागी व्हा. मंडळी, इथे वेळ झालेली आहे एक छोट्याशा म्युझिकल ब्रेक ची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. बाय बाय.

स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र। शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4।

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आपण ऐकणार आहोत एक अशी हृदयस्पर्शी घटना जी माणुसकीचा विश्वास पुन्हा रुढ

0: तर ते मानसग्राम प्रकल्पातील मंडळी गुजरात मधील एका तरुणीने प्रेमावर विश्वास ठेवून स्वतःच घर सोडलं, पण ज्याच्यावर तिने आयुष्याचा भरोसा ठेवला त्यानेच तिचा विश्वासघात केला. परक्या राज्यात कोणताही आधार नसताना ती पूर्णपणे एकटी पडली होती. अशा कठीण परिस्थितीत स्नेहालयाच्या कार्यकर्त्यांनी तिच्या मदतीला धाव घेतली. तिची सुरक्षितता, समुपदेशन आणि पुन्हा कुटुंबाशी संपर्क घडून आणला. स्नेहालयाने तिला नव्याने जगण्याची उमेद दिली. या संपूर्ण प्रवासात कार्यकर्त्यांनी फक्त मदत केली नाही तर तिला माणुसकीची खरी उब दिली आहे. ही बातमी सांगते की कितीही मोठं संकट असलं तरी आयुष्याला योग्य वेळी मिळालेला आधार एखाद्याचं आयुष्य बदलू शकतो. जिथे तुटलेल्या आयुष्यांना मिळते नव्या आशेची वाट आणि माणुसकीचा खरा स्पर्श, ते म्हणजे स्नेहालय. नगरकर आताच आपण ऐकले आहे मानसग्राम प्रकल्पातील बातमी. यानंतर इथे वेळ झालेली आहे एक छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी देवव्रत चित्रे, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बैक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा आम्ही आरजी वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकरांनो, आपल्या सर्वांना माहितीच आहे स्नेहालय संस्था ही आपल्या अहिलेनगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात. त्याचबरोबर आपल्या अहिल्यानगरमध्ये स्नेहालय संचलित सक्षमा हा एक प्रकल्प आहे. संघर्षातून सक्षमाकडे परिवर्तनाची नवीन दिशा देणारा हा सक्षमा प्रकल्प. आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये स्वतःचं उज्ज्वल भविष्य घडवायचं आहे का, तर तुमच्यासाठी स्नेहालय संस्थेच्या सक्षमा प्रकल्पामार्फत सुवर्ण संधी उपलब्ध आहे. सक्षम प्रकल्पांतर्गत कौशल्य आधारित प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून त्यामध्ये बेड साईड नर्सिंग असिस्टंट हा एक कोर्स आहे. त्याचबरोबर गृहरुग्ण सहाय्यक या अभ्यासाचा समावेश केलेला आहे. या प्रशिक्षणाची खास वैशिष्ट्य म्हणजे 90 दिवसाचे हे प्रशिक्षण आहे. त्याचबरोबर 20% सैद्धांतिक आणि 80% प्रत्यक्ष प्रशिक्षण असणार आहे. त्याचबरोबर अनुभवी डॉक्टर नर्स आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन असणार आहे. यामध्ये संवाद कौशल्य, शिस्त, सेवाभाव आणि व्यक्तिमत्व विकासावर विशेष भर दिला जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगार मार्गदर्शन आणि प्लेसमेंट सहाय्यक सुद्धा करणार आहेत. तसेच निवास आणि भोजनासह पूर्ण मोफत प्रशिक्षण असणार आहे. यामध्ये वयोमर्यादा आहे 18 ते 45, किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सेवा क्षेत्रात काम करण्याची तयारी आणि जिद्द असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणानंतर खासगी आणि शासकीय रुग्णालये, नर्सिंग होम, वृद्ध सेवा केंद्र तसेच होम केअर सेवा संस्थांमध्ये रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे आजच सक्षम प्रकल्पामध्ये प्रवेश घ्या, ऍडमिशन सुरू आहेत. सक्षम म्हणजे केवळ प्रशिक्षण नाही तर आत्मविश्वासाने, स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगण्याची नवीन दिशा आहे. जर तुम्हाला सक्षम प्रकल्पामध्ये ऍडमिशन घ्यायची असेल तर सक्षम प्रकल्पाचा संपर्क क्रमांक आहे 90110024483. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 90110024483. तर आजच पाऊल उचला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि नक्की आपणही आपले आयुष्य घडवू शकतो हा निश्चय आपल्या मनामध्ये ठामपणे आपण निर्धारित केला पाहिजे. तर आपण आता सक्षम प्रकल्पाबद्दलची योग्य ती माहिती ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे एक छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी अर्जी वैशिल्य हे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतर आता वेळ झाली आहे दुपारनंतरच्या आपल्या खास कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेण्याची. माहिती, मनोरंजन, ताज्या घडामोडी आणि खास मुलाखती, तर रहा आमच्या सोबत कारण पुढील प्रत्येक कार्यक्रम असणार आहे खास तुमच्यासाठी. नगरकर सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत सांजरंग हा कार्यक्रम. यामध्ये दिवसभरातील ठळक बातम्या, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, महत्वाच्या घडामोडी, स्पोर्ट, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेट्सचा रंगतदार संगम आणि हे सगळं घेऊन आज आपल्या सोबत असणार आहेत आरजे अनु. त्याचबरोबर सायंकाळी 7 ते 8 नगर डायरी या शो मध्ये आपण ऐकणार आहोत जागतिक मधमाशी दिवसानिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातील कृषी उद्योजक मार्गदर्शक पूनम खाडे यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. आपल्या सोबत असणार आहेत अर्जे अनु. त्याचबरोबर रात्री 9 वाजता आठवणीतील गाणी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. आपल्या सोबत असणार आहेत आरजे अंश. तर नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. यानंतर आता इथे वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया नव्या उत्साहासोबत, नव्या विषयासोबत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, माझे नाव योगिता अमित कन्नावड आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज

0: श्रोतेहो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा. मंडळी हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आज आपण ऐकणार आहोत आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात. तसंच त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकूयात.
1: नमस्कार. हार्मनी द परफेक्ट ट्यून या भारतीय अभिजात संगीताला वाहिलेल्या चॅनलच्या रसिक दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. मी गायिका कविता खरवंडीकर.
2: आणि मी धनंजय खरवंडीकर, संगीतकार आणि तबलावादक. या 40 वर्षांच्या सहजीवनात आणि सांगीतिक प्रवासात अभिजात संगीतातल्या विविध रूपांमधून नाद विश्वाचा वेध आम्ही घेत आहोत. आणि हे अनुभव तुमच्याबरोबर शेअर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ही मैफल अशीच उत्तरोत्तर रंगत जाणार आहे तुमच्या सहभागातून. तर सादर करत आहोत
3: हार्मनी द परफेक्ट ट्यून.
1: गेल्या एपिसोडमध्ये सोहनी रागातली जी मी होरीची झलक आपल्याला दाखवली होती, ती सोहनी रागातली ही होरी आता संपूर्णपणे सादर करते.

रसिक हो, आता सादर करते एक झुला. श्रावणामध्ये जे हिंदोले बांधले जातात झाडांना, त्याच्यावर आधारित हा गीत प्रकार आहे, सादर करते.

मंडळी, हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आपण आज ऐकत होतात आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात. आणि त्याचबरोबर त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकलीत. आता वेळ झालीय तुमचा निरोप घेण्याची. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: या आठवणींना उजाळा देण्यासाठी आर जे अंश घेऊन येतोय एक खास सफर आठवणीतली गाणी.
1: दर बुधवारी रात्री 9 वाजता
2: आणि पुनर्प्रसारण दर रविवारी रात्री 10 वाजता
1: फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर,
0: जिथे प्रत्येक गाणं सांगतं एक कथा तुमची आमची आपल्या आठवणींची.
3: हे भाई

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाइल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी.
2: एक हसी शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए।

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप साऱ्या माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आर जे अनु सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, मी लेखक दिग्दर्शक महेंद्र पेटकर तुमच्या आनंदात समाजातील उपेक्षित मुला मुलींनाही सहभागी करा. प्रत्येक सण आणि उत्सव प्रसंगी त्यांची ही आठवण ठेवा. ऐकत रहा नेहालयाचा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी अभिनेता संतोष वारे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: बदन पे सितारे लपेटे हुए

रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90 11 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61

91.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90 11 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वर शुक्रवार शनिवार आणि रविवारी येत्या इराणवर खूप मोठा हल्ला होण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी हे जाहीर सुद्धा केलेलं आहे की येत्या आठवड्यामध्ये या आठवड्यामध्ये शुक्रवारी शनिवारी आणि रविवारी इराणवर खूप मोठा हल्ला होणार आहे. त्याचबरोबर पेट्रोल डिझेलबद्दल जर बोलायचं झालं तर राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा एक महिन्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. इंधन टंचाईबद्दल बोलायचं झालं तर अनेक नागरिक जे आहेत ते प्रचंड गर्दी करतात, अफवांवर विश्वास ठेवतात, तर अफवांवर विश्वास ठेवू नका. राज्यामध्ये पुरेसा एक महिना पुरेल एवढा पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध आहे, त्यामुळे ही माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर अजून महत्वाच्या काही जागतिक घडामोडींकडे सुद्धा आपण वळणार आहोतच थोड्याच वेळामध्ये. अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

4:13 झालेत रेडिओ नगरच्या घड्याळात. अनु आहे तुमच्या सोबत. सांजरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज तुम्ही ऐकत आहात. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून दुपारचं 3 वाजेचं प्रादेशिक मराठी बातमीपत्र आता आपण ऐकणार आहोत.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या एक दिवसीय बंदला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद। नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरावर छापे। आणि जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। खासगी कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारी उपक्रमांमधून विविध लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी मुंबईत आयोजित टेक महाइम्पॅक्ट या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते। यावेळी ते म्हणाले,
1: अमेरिकेतल्या जागतिक न्यूक्लिअर पॉवर कंपनीज आहेत, न्यूक्लिअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, ज्यांनी या समझोत्यानंतर दिल्लीनंतर आपला चर्चासत्र हे महाराष्ट्रात केलं, त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या समोर महाराष्ट्राचे प्लॅन्स काय आहेत पुढचे हे प्रेझेंट केलेलं आहे आणि त्यांनीही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय केलेला आहे। देशामध्ये आता अणुऊर्जेमध्ये सुरुवातही महाराष्ट्रात झाली होती, ते आता पुन्हा या संपूर्ण न्यूक्लिअर एनर्जीच्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र करत आहे।
0: ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अणुऊर्जा आणि इतर पर्यायी स्रोतांचा वापर गरजेचा असल्याचं ते म्हणाले। भारत आणि इटली यांच्यातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे इटली भेटीचं उद्दिष्ट असून इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत आज होणाऱ्या बैठकीबाबत आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमाद्वारे म्हटलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल रोममध्ये पोहोचल्यानंतर मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांनी संध्याकाळचं जेवण एकत्र केलं। यावेळी दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याचं मोदी यांनी सांगितलं। आजच्या भेटीत भारत इटलीचे मैत्रीपूर्ण संबंध पुढे नेण्याच्या दृष्टीनं चर्चा केली जाईल असं ते म्हणाले। रोममध्ये भारतीय समुदायानं केलेल्या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले। दरम्यान भारतीय संस्कृतीचं दर्शन आपल्या कलेतून घडवणारे इटालियन चित्रकार जांपालो तोमासेटी यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टद्वारे प्रशंसा केली। अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी आज एक दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे। ऑनलाईन औषध विक्री बंद करणं, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करणं आणि बनावट औषध विक्रीला आळा घालणं अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत। औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावे अशी मागणीही संघटनेनं केली आहे। यवतमाळ इथं औषध विक्रेत्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। या मोर्चात सहभागी विक्रेत्यांनी काळ्या फिती बांधून निषेध नोंदवला। सोलापुरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी दिला। दरम्यान रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागानं एक दिवसीय नियंत्रण कक्ष सुरू ठेवले आहेत। धुळ्यातही औषध विक्रेत्यांनी बंद पाळला तसंच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। रत्नागिरीसह कोकणातल्या औषध विक्रेत्यांनी आजच्या संपात भाग घेतला। सरकारनं मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर बेमुदत संप करू असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला। बंदमुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयामार्फत विशेष उपाययोजना करण्यात आल्या होत्या। गोंदियात औषध विक्रेत्यांनी मुकमोर्चा काढून निषेध नोंदवला तर जळगाव जिल्ह्यात खामगाव, शेगाव, जळगाव जामोद या शहरातल्या औषध विक्रेत्यांनी दुकानं बंद ठेवली आहेत। दरम्यान अकोला इथं एका नागरिकानं अन्न आणि औषध प्रशासन, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे या संपाविरोधात तक्रार दाखल केली आहे। बुलढाणा तसंच हिंगोली इथंही औषध विक्रेत्यांनी दुकान बंद ठेवून तसंच मोर्चा काढून आंदोलन केल्याचं साधावा असा ते आज नागपुरात माध्यमांशी बोलत बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रात देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील।

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्रं, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आगामी जनगणनेदरम्यान जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मागासवर्गीय लोकसंख्या नेमकी माहीत असणं गरजेचं आहे असं मत प्रदर्शित करत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील पीठानं सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करायला नकार दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण बंदर क्षेत्रात येत्या 26 मे पासून सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळानं जारी केले आहेत. हा बंदी आदेश 31 ऑगस्ट 2026 पर्यंत लागू राहणार आहे. प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांनी सर्व बंदर निरीक्षक, सहाय्यक बंदर निरीक्षक यांना याबाबतचे आदेश दिले आहेत. पावसाळी हंगामाची सुरुवात आणि समुद्रातले संभाव्य धोके लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी 20 मे रोजी झालेल्या तुफानी पावसामुळे जलपर्यटन थांबवण्यात आलं होतं. दरम्यान रायगड जिल्ह्यातला ऐतिहासिक जंजिरा किल्ला देखील येत्या 26 मे पासून 3 महिन्यांकरता पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम अजून अपूर्ण असलं तरीही रायगड जिल्ह्यात खारपाडा इथं टोल वसुली सुरू करण्यात आली आहे. ही टोल वसुली अन्यायकारक असल्याचं रायगड प्रेस क्लबनं म्हटलं असून टोल वसुली त्वरित स्थगित करावी या मागणीकरता उद्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. नागपूर जिल्ह्यातल्या ईशापूर गावाजवळ आज पहाटे विटांनी भरलेला एक ट्रक उलटल्यानं झालेल्या अपघातात 3 मजुरांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले आहेत. ईशापूरजवळ चालकाचं नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला. मृतांची ओळख पटली असून जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ट्रकचा चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

0: वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची एफडीए अर्थात अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एफडीएचे आयुक्त श्रीधर दुबे यांची मुंबई महानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. कान्होराज बगाटे यांची नियुक्ती महामुंबई मेट्रो संचालन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे. तसंच आर एस चव्हाण यांना हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांच्या पार्थिवावर आज हरिद्वार इथं शासकीय इतमामानं अंतिम संस्कार करण्यात आले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज खांडोरी यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन आदरांजली वाहिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या एक दिवसीय बंदला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआय विद्यार्थ्यांच्या घरावर छापे आणि जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्रावरून दुपारी 3 वाजे
2: कौटुंबिक हिंसा,
3: हुंड्यासाठी होणारा छळ,
2: ऍसिड हल्ला,
3: कामाच्या

0: कार्यकर्ते स्नेहबाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्या

0: आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅकस्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4 FM.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो, जबरदस्त काम आणि वारंवार होत असलेल्या बदलीच्या चर्चेमध्ये असलेले IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. मार्च महिन्यातच त्यांची 24वी बदली झाली आहे आणि आता मे महिन्यात त्यांच्या 25व्या बदलीचे आदेश देण्यात आले. अशा प्रकारे सिल्वर जुबली खरं तर त्यांच्या या वेगवेगळ्या बदल्यांची झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. IAS अधिकारी तुकाराम मुंढे अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी आता असणार आहेत. मार्च 2026 मध्ये त्यांची बदली आपत्ती व्यवस्थापन महसूल आणि वन विभागाच्या सचिवपदी करण्यात आली होती आणि त्यानंतर अवघ्या 1.5 महिन्यामध्ये पुन्हा एकदा त्यांची बदली अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. विशेष गोष्ट म्हणजे 21 वर्षांमध्येही त्यांची 25वी बदली आहे. धडक कारवाईसाठी ते ओळखले जातात आणि त्यांच्या कामाबरोबरच वारंवार होणाऱ्या बदलीमुळे सुद्धा ते चर्चेमध्ये असतात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्या सोबत म्हणजेच RJ कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार नगरकर, मी महेश लेले आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमामध्ये. गुगल आपल्याला माहिती आहे, गुगल सर्च बॉक्स आपल्याला माहिती आहे, आणि गुगल हे असं सर्च इंजिन आहे की ज्यावर आपण कुठल्याही स्वरूपामधली माहिती आपल्याला तात्काळ मिळू शकते आणि आपण पाहू शकतो. गुगलनं आता असं जाहीर केलं की गुगल सर्चमध्ये उपलब्ध असलेला सर्च बॉक्स आता कंपनीच्या नवीनतम AI मॉडेल आणि जेमिनी 3.5 फ्लॅशद्वारे समर्थित असणार आहे. हा गेल्या 25 वर्षामधला खूप मोठा गुगलचा अपग्रेड बदल आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि हा सर्च बॉक्स अनेक युजर्स वापरत असतात आणि AI आधारित सूचनांच्या मदतीनं प्रश्न तयार करण्यासाठी मदत करत असतं. कोणत्याही फाईल्स प्रकारचा इनपुट म्हणून वापर शोध घेण्याची परवानगी आता गुगल देणार आहे. गुगलनं AI ओव्हरव्ह्यूला अधिक संवादात्मक बनवलेला आहे, त्यामुळे आता गुगल सर्चमध्ये AI एजंट्सचाही समावेश असणार आहे आणि उत्तरं शोधण्यासाठी माहितीवर ते तर्क लावू शकतात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात। श्रोते हो नमस्कार। पोलीस भरती प्रक्रियेसंदर्भात महत्वाची अपडेट आहे। पोलीस भरती प्रक्रियेमध्ये राज्यातील पोलीस शिपाई भरतीची रद्द झालेली लेखी परीक्षा आता 24 मे 2024 होतीये। 2 मे रोजी लेखी परीक्षेमध्ये 100 पैकी 85 प्रश्न जे आहेत ते खासगी असलेले प्रकाशनाच्या पुस्तकातून जसेच्या तसे आले होते आणि या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थगित केलेली ही परीक्षा अपर पोलीस महासंचालकांनी रद्द केली आहे। आता प्रशासनानं पारदर्शकतेसाठी पुन्हा परीक्षा घेण्याचा महत्वाचा निर्णय घेतलाय। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
3: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला।
4: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं।
3: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत
4: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात।
3: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी।
5: एक हसी शाम को
6: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता लेखक सुहास मुळे। ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4

0: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ निगम 90.4 FM आवाज. तुमचा अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो नमस्कार. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया सध्या 96.53 विक्रमी नीचांकी पातळीवर बंद झालाय. भारतीय रुपया काल अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये जवळपास 20 पैशांनी घसरलाय आणि आता 96.53 या आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर तो बंद झालाय. रुपया घसरण्याचा हा सलग सातवा दिवस आहे. गेल्या आठवड्यापासून रुपया घसरतो आहे. याच्या मागे काही भौगोलिक आणि त्याचबरोबर काही जागतिक कारण सुद्धा आहेत. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, भूराजकीय तणाव आणि डॉलरचं बळकटीकरण ही या घसरणी मागची प्रमुख कारण असल्याचं मानलं जात आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: मुलगी आहे स्वप्नांची, नको घाई लग्नाची. लेखक ओंकार भोलेनाथ अस्वले.

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो नमस्कार. महत्वाच्या काही अपडेट्सकडे आता आपण वळत आहोत आणि त्याचबरोबर स्पोर्ट अपडेटकडे वळूयात. बीसीसीआयनं अफगाणिस्तान विरुद्धच्या एकमेव कसोटी आणि 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. शुभमन गिल दोन्ही संघाचा कर्णधारपद भूषवणार असून केएल राहुल कसोटीसाठी आणि श्रेयस अय्यर एकदिवसीय मालिकेसाठी उपकर्णधार असेल असं सांगण्यात आलंय. एकदिवसीय संघामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा सुद्धा समावेश असेल. ही होती स्पोर्ट अपडेट. अजून महत्वाच्या अपडेटकडे वळूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
1: सखी वन स्टॉप सेंटर,
0: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
1: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
0: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90102-01-75.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्यासोबत सांजरंगी या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो, महत्वाच्या काही अपडेटकडे आपण वळणार आहोत. आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 मतदारसंघांमधून विधान परिषदेवर निवडणूक देण्याच्या जागांसाठीची निवडणूक होतीये येत्या 18 जून 2024 रोजी. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहीर निवडणूक कार्यक्रम झाला आहे आणि निवडणुकीची अधिसूचना 25 मे रोजी जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे 1 जून. 2 जूनला अर्जांची छाननी होणार आहे तर 4 जूनपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. 18 जूनला हे मतदान होत आहे आणि त्यानंतर 22 जूनला मतमोजणी केली जाणार आहे. त्यामुळे आता विधान परिषदेच्या 17 जागांसाठी रणसंग्राम धुमाळी आपल्याला 16, 17, 18 या महत्वाच्या दिवसांमध्ये बघायला मिळते आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाच लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आणि काल आपण पाहिलं की आपल्या शहरामध्ये पेट्रोल आणि डिझेलसाठी पेट्रोल पंपावर प्रचंड रांगा बघायला मिळाल्या होत्या. काही पेट्रोल पंप बंदसुद्धा होते आणि त्यामुळे एकाच पेट्रोल पंपावर प्रचंड गर्दी बघायला मिळाली होती. त्याचबरोबर आता पावाच्या किमतीसुद्धा, पावाची लादी आपण ज्याला म्हणतो, त्याच्या किमतीसुद्धा प्रचंड वाढल्यात. आयात, कच्चा माल, पॅकेजिंग आणि वाहतुकीचा खर्च हे सगळं वाढल्यामुळे 16 मे रोजी मॉडर्न ब्रेडनं बेसिक प्रकारामध्ये म्हणजे प्रतिलादी 5 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. ही खूप मोठी वाढ आहे. आणि मॉडर्न ब्रेडच्या या निर्णयानंतर ब्रिटानिया व्हिप्स असे जे ब्रेडच्या वेगवेगळ्या ब्रँड्स आहेत, किमती आहेत, यासुद्धा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान पावाच्या किमती वाढल्यामुळे वडापावचे दरसुद्धा वाढण्याची शक्यता आहे असं सध्या दिसतंय. कारण वडापाव या पदार्थासाठी पावाचा वापर केला जातो आणि त्याचबरोबर मिसळपाव, आपण म्हणतो की मिसळसाठी सुद्धा पावाची लादी घेतली जाते, तर याचे दर आता वाढू शकतात. या पदार्थांचे सुद्धा दर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

0: नमस्कार, मी शरद जाधव. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. सर्वोच्च न्यायालयानं एक महत्वाचा निर्णय घेतलाय. सुप्रीम कोर्टानं श्वानप्रेमी जे आहेत त्यांच्यासाठी एक निर्णय घेतला, पण श्वानप्रेमींना मात्र या संदर्भात मोठा धक्का मिळतोय. भटक्या कुत्र्यांबाबतचा निर्णय तुमचा कायम ठेवा असं सर्वोच्च न्यायालय म्हणतंय. रुग्णालय, शाळा, महाविद्यालय, बसस्थानकं, रेल्वे स्टेशन यासारख्या सार्वजनिक संस्थांमधून भटके कुत्रे हटवण्यासंबंधी नोव्हेंबर 2025 एक आदेश काढण्यात आला होता आणि यामध्ये सुधारणा करायला नकार कोर्टानं दिलाय. न्यायालयानं यासंबंधीच्या याचिका फेटाळून लावलाय. न्यायालयानं असं म्हटलं आहे की कुत्रं चावण्याच्या घटनांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, कारण यामध्ये लहान मुलं आणि महिला तीव्र गंभीर होऊ शकतात, जखमी होऊ शकतात आणि त्यांना उपचाराची तातडीनं गरज असते. त्यामुळे आता न्यायालयानं यासंबंधीच्या याचिका फेटाळून लावल्या आहेत. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार. आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM. आवाज तुमचा. अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. UPSC ने अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगानं एक महत्वाची गोष्ट जाहीर केली आहे. UPSC कडून मोठा बदल करण्यात आलेला आहे. पूर्व परीक्षेनंतर आता उत्तर पत्रिका जी आहे ती लगेचच प्रसिद्ध केली जाईल असं UPSC केंद्रीय लोकसेवा आयोगाचं म्हणणं आहे. आतापासून नागरी सेवा पूर्व परीक्षेनंतर लगेचच उत्तरपत्रिका प्रसिद्ध केली जाईल असं UPSC सांगितलंय. आयोगाच्या मते यामुळे पारदर्शकता वाढेल, उमेदवारांना त्यांच्या कामगिरीचं प्राथमिक मूल्यांकन लवकर करण्यास मदत होईल आणि यावर्षी 24 मे रोजी UPSC नागरी सेवापूर्व परीक्षा 2024 होती आहे आणि उमेदवारांना 31 मे पर्यंत आक्षेप नोंदवता येणार आहे. पण त्याचबरोबर UPSC हा एक मोठा बदल करण्यात आलाय. पूर्व परीक्षेनंतरची उत्तरपत्रिका लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.
1: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा. पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्ग प्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज. तुमचा अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. नमस्कार. भारतीय नौदलातून निवृत्त झालेलं INS गुलजार ही एक युद्धनौका, आणि आता ही युद्धनौका खरं तर अनेक पर्यटकांसाठी, अनेक स्कूबा डायव्हिंग करणाऱ्या पर्यटकांसाठी एक आकर्षण ठरणार आहे. कारण हे INS गुलजार युद्धनौका विजयदुर्ग समुद्रामध्ये सन्मानानं जलसमाधी या जहाजाला देण्यात आली आहे. माझगाव डॉकच्या अभियंत्यांच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पडली, आणि पुढच्या 2 वर्षांमध्ये ही नौका पर्यटकांसाठी देशातलं पहिलं अद्भुत अंडर वॉटर जग होणार आहे. या प्रकल्पामुळे कोकण पर्यटकांना आंतरराष्ट्रीय ओळख तर नक्कीच मिळणार आहे, त्यामुळे नक्कीच इथल्या रोजगाराच्या संधी वाढू शकतात. हॉटेल व्यावसायिक यांचा सुद्धा व्यवसाय वाढीला येऊ शकतो. स्कूबा डायव्हिंग करणारे अनेक पर्यटक आहेत देशातील. या सगळ्या पर्यटकांना हे खूप मोठं आकर्षण असणार आहे, कारण एक अद्भुत अंडर वॉटर जग या गुलजार युद्धनौकेच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. 2 वर्षभर हे सुरू असणार आहे. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

नमस्कार नगरकर, माझे नाव मंगल विनायक साठे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: धन्यवाद मॅम.
1: नक्कीच, जसं मी आता म्हणाले की आपण जागतिक मधमाशी दिवस साजरा करत आहोत आणि शेतीच्या तुम्ही खूप जवळ आहात, शेतकऱ्यांच्या तुम्ही खूप जवळ आहात आणि पर्यावरणासाठी मधमाशा सुद्धा खूप गरजेच्या आहेत, किंवा आपण म्हणूयात की त्या सुद्धा एक परिसंस्थेतला घटक आहेत, भाग आहेत. तर शेती आणि पर्यावरणाबद्दल जर बोलायचं झालं तर मधमाशा किती महत्त्वाच्या आहेत?
0: तर जागतिक मधमाशी दिवस हा 20 मे रोजी आपण त्या ठिकाणी दरवर्षी साजरा करत असतो. तर हा जागतिक मधमाशी दिवस आपण का साजरा करतो? तर यामागे मधमाशांचे पर्यावरण, अन्न सुरक्षा आणि जैवविविधतेतील महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी जागरूकता वाढवण्यासाठी आपण हा जागतिक मधमाशी दिन साजरा केला जातो. तर आता एक मधमाशांचं आणि शेतीचं एक खूप मोठं त्या ठिकाणी नातं आहे आणि मधमाशांचं मोठ्या प्रमाणावरती शेतीवरती शेतीच्या उत्पादनासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती महत्त्व आहे. तर शेती आणि पर्यावरणाविषयी त्यांचे जे महत्त्व आहे तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा म्हणजे मधमाशी हे परागीभवनाची भूमिका त्या ठिकाणी करते, ज्याला आपण पॉलिनेशन म्हणतो. म्हणजे मधमाशा ज्यावेळेस फुलांवर वरून मकरंद गोळा करतात त्यावेळेस त्यांच्या अंगाला परागकण चिटकतात. त्यावेळेस जेव्हा ते एका फुलावरून दुसऱ्या फुलावरती जातात तेव्हा ते परागकण फुलाच्या मादी भागावरती पडतात व त्या प्रक्रियेला परागीभवन म्हणतात, ज्यामुळे फळे आणि बियांची प्रक्रिया होते. दुसरी गोष्ट म्हणजे पिकांच्या उत्पादनात पण त्या ठिकाणी काय होते, वाढ होते. परागीकरण केल्यामुळे म्हणजे की पॉलिनेशन केल्यामुळे पिकांची प्रत सुधारते आणि उत्पादनातही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढ होते.
1: नक्कीच, जसं आता परागीभवनाबद्दल तुम्ही सांगितलं किंवा या प्रक्रियेबद्दल सांगितलं तर यामधली मधमाशांची भूमिका नेमकी कशी असते, किंवा जसं तुम्ही त्याचं महत्त्वही सांगितलं की शेतीसाठी आणि पर्यावरणासाठी किती ते गरजेचं आहे किंवा ही प्रक्रिया होणं किती महत्त्वाचं आहे, तर नेमकी मधमाशांची भूमिका यामध्ये किती महत्त्वाची?
0: आता परागीभवन म्हणजे काय जातात आणि मधमाशा एका फुलावर
1: होऊ शकतं तर नेमकं असं होतं
0: पण त्या ठिकाणी फायदा होतो.
1: नक्कीच, कोणती अशी महत्वाची पिकं आहेत की त्याच्यासाठी मधमाशा फार गरजेच्या आहेत किंवा विशेषतः उपयुक्त आहेत?
0: मुख्यतः पालेभाज्या असतील, फळभाज्या असतील, पण त्यामध्ये सफरचंद असेल, बदाम, स्ट्रॉबेरी, मोहरी, सूर्यफूल, कांदा हे परागीकरणासाठी खूप महत्वाची पिकं मानल्या जातात. म्हणजे हे जे पिकं आहेत ते परागीकरणामुळे जास्तीत जास्त त्यांच्या उत्पादनात वाढ होते.
1: नक्कीच, सध्या आपण पाहतो की मधमाशा फारशा दिसत नाहीत किंवा त्यांची संख्या कमी झाली आहे. बऱ्याच ठिकाणी असं होतं की त्यांचे पोळ जे आहेत ते जाळले जातात किंवा नष्ट केले जातात, तर त्यामुळे ही कमी होण्यामागची प्रमुख कुठलं कारण आहे किंवा नैसर्गिक कुठलं कारण आहे का?
0: आता यामध्ये कमी मधमाशी कमी होण्याचं मुख्यतः पहिलं कारण म्हणजे की रासायनिक कीटकनाशकांची फवारणी. म्हणजे आज आपण बघतोय तर शेतकरी काय करताय, मोठ्या प्रमाणावरती रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करताय आणि रासायनिक कीटकनाशक जे आहेत तर त्याच्यामध्ये आपण जे म्हणतो की रेझिस्टन्स पॉवर म्हणजे की त्याच्यामध्ये जी स्ट्रॉंग पॉवर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती असतो. म्हणजे काही काही रासायनिक कीटकनाशक अशा आहेत की त्याच्यामध्ये उदाहरण जर आपण घेतलं निओनिकोटीनॉइड्स नावाचं एक जे रासायनिक कीटकनाशक आहे जे की ते मधमाशीच्या प्रजनन संस्थेवरतीच त्या ठिकाणी नष्ट करण्याचं काम करतं. मग जर मधमाशांची जर प्रजनन संस्था जर नष्ट झाली किंवा त्यांच्या प्रजनन संस्थेवरती जर त्याचा परिणाम झाला तर मधमाशांची संख्या नक्कीच कमी होते. आणि दुसरं म्हणजे हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. आता आपण बघतोय ऋतू चक्र बदल मोठ्या प्रमाणात होत आहेत. कधी उन्हाळा येतोय, कधी पावसाळा येतोय, पावसाळ्यात उन्हाळा येतोय, उन्हाळ्यात पाऊस येतोय, हिवाळ्यात पावसाळा पडतोय. त्यामुळे काय होतं, फुलांच्या मोसमात बदल होतो आणि फुलांच्या मोसमामध्ये जर बदल झाला तर पॉलिनेशन मध्ये पण त्या ठिकाणी काय होतो, परिणाम होतो. त्यामुळे मधमाशांच्या अन्न साखळीमध्ये मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. मग त्यांच्या अन्न साखळीमध्ये जर अडथळा निर्माण झाला, त्यांची जी प्रजनन संस्था असेल किंवा त्यांची जी संख्या आहे ती त्या ठिकाणी मुख्यतः घटली जाते. आणि तिसरं मेन म्हणजे कारण आवासाचा नाश. म्हणजे मोठ्या प्रमाणात आपण बघतो जंगलतोड मोठ्या प्रमाणात होते, शहरीकरण होतंय, त्यामुळे मधमाशांचे जे नैसर्गिक फुले ते नष्ट होत आहे. ही जी मुख्य कारणे आहेत.
1: नक्कीच,
0: आपण आता सर गोष्ट आहे कारण मधमाशी करण्यासाठी पूर्ण दिवस आपण त्यावरती काम करणं किंवा त्याच्यासाठी खूप जास्त प्रमाणावरती लेबर लागणं असं त्या ठिकाणी नसतं. आणि मधमाशी करण्यासाठी आपल्या मधमाशी बॉक्स असतील किंवा त्यांच्या वसाहतीतून आपण त्या ठिकाणी व्यवस्था, जेणेकरून शेतीबरोबर ते स्थिती सुधारण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होईल.
1: कमी स्वतःहून मदत करता येऊ शकते.
0: मधमाशी पाळण्यास म्हणजे काय लागतात, मधमाशीचे जे पेटी आपण मधमाशी बॉक्स त्या ठिकाणी लागते आणि वसाहत अप करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी फक्त जागा लागते. मग त्या ठिकाणी आपल्याला सरकारचं 40% अनुदान भेटतं. मग त्या पद्धतीने आपण कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी आपण करू शकतो. आणि ज्या शेतकऱ्यांमध्ये फळझाडे आहेत, फळबागा आहेत, तर त्यांना तर त्याच्या ठिकाणी निश्चित फायदा होऊ शकतो. म्हणजे फळबागामध्ये जर आपण मधमाशी पालन केलं तर आपल्याला फळांचं पण फळबागामध्ये पण त्या ठिकाणी जास्तीत जास्त त्याचा

0: फायदा होतो, उत्पन्नामध्ये फायदा होतो. आणि या ठिकाणी मधमाशी पालन करून त्या आपण मध असेल या ठिकाणचे वेगवेगळे प्रोडक्ट बाय प्रोडक्ट करून त्या ठिकाणी करू शकतो आपण, उत्पन्नात वाढ करू शकतो.
1: नक्कीच. ग्रामीण युवक जे आहेत किंवा महिला ज्या आहेत त्या सुद्धा हा व्यवसाय कशा करू शकतात, त्यांना सुद्धा रोजगाराच्या संधी आहेत का भविष्यात?
0: हो, ग्रामीण महिला असतील किंवा ग्रामीण युवक असतील हे त्या ठिकाणी मधमाशी पालन करू शकतात. कारण आपल्याला सरकारकडून आपल्याला 40% त्या ठिकाणी सबसिडी भेटते किंवा वेगवेगळ्या सरकारच्या योजना पण त्या ठिकाणी आपल्याकडे चालू आहेत, ज्यामध्ये राष्ट्रीय मधमाशी व मध अभियान NBHM जी योजना आहे, तर ती योजना पण आपल्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी किंवा महिलांसाठी रोजगार निर्मिती करण्यासाठी त्या ठिकाणी उपयुक्त ठरू शकते.
1: नक्कीच. त्याचबरोबर तुम्ही आता सांगितलं की कोणीही या व्यवसायाला किंवा या जोडधंद्याला सुरुवात करू शकतो, यासाठी प्रशिक्षण गरजेचं आहे का किंवा ते मिळतं का?
0: हो, तर आपल्याकडे आता मधमाशी पालन करण्यासाठी सरकारी योजना पण त्या ठिकाणी आहेत आणि प्रशिक्षण पण उपलब्ध आहेत. तर जी सरकारी योजना आहे आपल्याकडे राष्ट्रीय मधमाशी व मध अभियान NBHM ही योजना त्या ठिकाणी आहे. तर या योजनेमध्ये म्हणजे भारत सरकारद्वारे मधमाशी पालनासाठी आणि गोड क्रांती म्हणजे ज्याला स्वीट रिव्हॉल्युशन आपण म्हणतो घडून आणण्यासाठी ही योजना त्या ठिकाणी चालू केलेली आहे. तर त्याच्यासाठी अनुदान आपल्याला मधपेट्या म्हणजे बी बॉक्सेस आणि वसाहतींसाठी सरकारकडून 40% आपल्याला अनुदान दिलं जातं. आणि जे प्रशिक्षण आपण त्या ठिकाणी म्हणतो तर वेगवेगळ्या संस्था असतील किंवा वैज्ञानिक केंद्र असतील या संस्थेकडून आपल्याला 5 दिवसाचं 30 दिवसाचं प्रशिक्षण दिलं जातं. किंवा तसेच पुण्यामध्ये एक केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण संस्था आहे, CBRTI पण आहे ती संस्था. तर तेथे वैज्ञानिक पद्धतीने मधमाशी पालनाचे 5 दिवसाचे किंवा 30 दिवसाचे प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय सारथी असेल किंवा विविध कृषी विज्ञान केंद्रावरती मोफत किंवा सवलतीच्या दरात प्रशिक्षणाचे त्या ठिकाणी आयोजन केले जाते. म्हणजे जेणेकरून प्रशिक्षण दिल्यानंतर ना त्या युवकाला किंवा त्या महिलेला कळतं की आपण मधमाशी पालन कसं केलं गेलं पाहिजे, त्या पद्धतीने मधमाशी प्रशिक्षण दिले जाते.
1: नक्कीच. आज आपण पाहतो की बाजारामध्ये खूप भेसळ आहे आणि खरं शुद्ध मध कुठलं आणि भेसळयुक्त मध कुठलं हे ओळखताच येत नाही, याचे काही सोपे मार्ग किंवा ट्रिक्स आहेत का?
0: हो, तर आता शुद्ध मध ओळखण्याचे एकदम 2 सोपे मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे पाण्याची चाचणी आणि दुसरा मार्ग म्हणजे काडीची चाचणी. तर आता पाण्याची चाचणी म्हणजेच काय की एक ग्लास पाण्यामध्ये आपण मधाचे थेंब टाकायचे. जर तो शुद्ध मध जर असेल तर तो काय होतो तळात जाऊन बसतो म्हणजे, आणि भेसळयुक्त जर मध असेल तर तो पाण्यामध्ये त्या ठिकाणी विरघळला जातो. ही सिंपल त्या ठिकाणी ट्रिक आहे. आणि दुसरी जी आहे काडीची चाचणी, म्हणजे काडीपेटीची जी काडी असती ती काय करायची मधामध्ये बुडवायची आणि ती पेटून बघायची. जर शुद्ध मध असेल तर ती लगेच पेटली जाते आणि जर भेसळयुक्त असेल तर ती पेटली जात नाही.
1: नक्कीच. हवामान बदल आता सध्या होतो आहे, जसं आपण पाहिलं की अवकाळी पाऊस येतो आहे, उन्हाळ्यात पावसाळा हिवाळा असे ऋतुमानात बदल होतात, यामुळे मधमाशांच्या वाढीवर काही परिणाम होतो का?
0: हो नक्कीच. आता आपण बघतोय उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतोय, पावसाळ्यामध्ये उन्हाळा पडतोय. आता सध्याचं जे उन्हाळा आहे तर आपलं किती 41-42 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान आहे. तर मग असं ऋतू बदल जर झाला तर फुलांच्या मोसमात बदल होतो. फुलांच्या मोसमात जर बदल झाला तर त्यांची अन्न साखळी त्या ठिकाणी तुटली जाते आणि जर जास्त टेम्परेचर वाढ तर त्यांना पण त्यांच्या याच्यावरती इफेक्ट होतो. म्हणून हवामान बदलामुळे मधमाशांच्या जनसंख्येवरती प्रजनन संस्थेवरती पण त्या ठिकाणी परिणाम होतो.
1: नक्कीच. बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता जर टिकवायची असेल तर मधमाशांचं किती महत्व आहे?
0: आता जैवविविधता जर आपल्याला टिकवायची असेल तर मधमाशांचं खूप मोठ्या प्रमाणावरती महत्व आहे. कारण मधमाशांचं मेन म्हणजे काय, त्यांना रासायनिक कीटकनाशकं जास्त चालत नाही. मग रासायनिक कीटकनाशकांचा आपण जर त्या ठिकाणी कमी वापर केला, मधमाशी पालन आपण वाढवलं, तर त्याचा काय होतं आपल्या नक्कीच पर्यावरणावरती पण त्या ठिकाणी परिणाम होतो. आणि सेंद्रिय शेती जर आपण केली, सेंद्रिय शेतीमध्ये पण जास्तीत जास्त मेन आपला गोल काय असतो की रासायनिक कीटकनाशकं कमी वापरून आपल्याला ऑर्गॅनिक खतं आपण कशी वापरू शकतो, तर त्या पद्धतीने मग आणि जे मधमाशा असतात त्यांना पण रासायनिक कीटकनाशकं नको आहेत. म्हणून जैवविविधता वाढवण्यासाठी आपण जैविक शेती पण त्या ठिकाणी करू शकतो.
1: नक्कीच. बऱ्याच वेळा असं होतं की मधमाशी पालन केलं जातं किंवा या व्यवसायाला सुरुवात केली जाते, पण बऱ्याच वेळा जे नवीन असतात, जे या व्यवसायामध्ये पहिल्यांदा उतरलेले असतात, त्यांच्याकडून काही चुका होण्याची शक्यता असते, तर त्या कुठल्या होऊ शकतात आणि त्या टाळायला हव्यात?
0: नक्कीच. आता समजा जर आपण प्रशिक्षण घेतलं नाही मधमाशी पालन कसं करायचं काय करायचं आणि जर डायरेक्टली आपण त्या व्यवसायामध्ये जर उतरलो तर नक्कीच चुका त्या ठिकाणी होतात. म्हणजे मधमाशींचे जे बॉक्स असतात ते बॉक्स व्यवस्थित न लावणं, व्यवस्थित जागेवरती न ठेवणं किंवा त्यांना हवं ते जे त्यांना जे वातावरण आहे ते वातावरण ती न देणं, त्याच्यानंतर न जंग झाडतोड करणं किंवा शेजारी मोठ्या प्रमाणावरती रासायनिक कीटकनाशकांचा वापर करणं, ज्यामुळे त्यांचं परागीकरण म्हणजे पॉलिनेशन त्या ठिकाणी कमी होऊन त्यांचं जे त्यांच्या आपण अन्न साखळीवरती परिणाम होऊ शकतो, तर ह्या चुका त्या ठिकाणी नेहमीच होऊ शकतात. म्हणून योग्य प्रकारे प्रशिक्षण घेऊन योग्य प्रकारे आपण मधमाशी पालन केलं तर हा नक्कीच जोडधंदा म्हणून खूप चांगल्या प्रकारे यशस्वी ठरू शकतो.
1: नक्कीच. सेंद्रिय शेतीचा आणि मधमाशी पालनाचा परस्पर संबंध आहे का?
0: हो. आता सेंद्रिय शेती म्हणजेच काय की रासायनिक खतांचा वापर कमी करून ऑर्गॅनिक खतांचा वापर वाढवणं. आणि मधमाशीमध्ये मधमाशी पालनामध्ये आपण काय बघितलं की त्यांना काय रासायनिक कीटकनाशकांचा त्यांच्या डायरेक्टली प्रजनन संस्थेवरती परिणाम होतो. मग सेंद्रिय शेतीमध्ये आपण रासायनिक कीटकनाशकं रासायनिक खतं आपण डायरेक्टली वापरतच नाही, मग त्यामुळे जैविक आपण ऑर्गॅनिक खते वापरतो. त्यामुळे मधमाशी पालन त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे सक्सेस होतं आणि त्यामुळे उत्पन्नात नेहमीच चांगल्या प्रकारे वाढ होते.
1: नक्कीच. त्याचबरोबर शालेय वयोगटातील मुलांना किंवा समाजामध्ये याबाबत अवेअरनेस करण्यासाठी काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं?
0: आता शालेय वयोगटातले जे मुलं आहेत तर त्यांना आपण डायरेक्टली गेलो आणि डायरेक्टली जर त्यांना आपण सांगितलं की तुम्ही मधमाशी पालन केलं गेलं पाहिजे, त्याचं महत्व काय वगैरे, ते काय होतं त्यांना कळत नाही. आपण ज्या त्या वयातल्या व्यक्तींना त्या त्यानुसार आपण सांगितलं गेलं पाहिजे. आता शाळेतले जे वयोगटातले जे मुलं असतात त्यांना आपण वेगवेगळ्या स्पर्धा आपण त्या ठिकाणी ठेवल्या गेल्या पाहिजे. वक्तृत्व स्पर्धा असेल, चित्रकला स्पर्धा असेल, जेणेकरून की त्यांना त्या ठिकाणी त्याचं महत्व कळलं गेलं पाहिजे. आणि जे जास्त पुढील वयाचे आहेत, युवक आहेत, युवती आहेत, ज्यांना की म्हणजे जे बेरोजगार आहेत, ज्यांना काहीतरी रोजगार संधी हवी आहे, परंतु ते काय करतात, आपण डायरेक्टली जर त्यांच्यापर्यंत गेलो, आपण डायरेक्टली म्हटलं असं करा, मधमाशी पालन हे करा ते करा, पण सांगत नाही. परंतु वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण देणं, त्याच्याविषयी माहिती देणं, त्यांना त्याच्यातून किती प्रकारे इन्कम म्हणजे उत्पन्न भेटू शकतं, कसा फायदा आहे हे त्यांना त्या ठिकाणी समजून सांगणं, उदाहरणाद्वारे समजून सांगणं, तरच त्या ठिकाणी मग ते काय होतात त्यांना त्या ठिकाणी माहिती कळते, आपल्याला किती फायदेशीर आहे काय आहे हे कळतं, आणि मग त्यानंतर ते मधमाशी पालन करण्यासाठी त्या ठिकाणी तयार होतात.
1: नक्कीच. तुम्ही कृषी मार्गदर्शक आहात आणि या तुमच्या कामाच्या निमित्ताने अनेक शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही पोहोचता, तुम्हाला कसं वाटतं या कामातून?
0: तर आता मी एक कृषी उद्योजक मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी काम करत आहे. आता मी पण एक स्वतः एक शेतकऱ्याची मुलगी आहे, त्यामुळे शेती करत असताना शेतकऱ्यांना किती प्रमाणात ते अडचण येतात किंवा काय कुठल्या कुठल्या प्रकारे समस्यांना तोंड द्यावं लागतं. आज आपण बघतोय हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहे, परंतु शेतकरी शेती करणं सोडू शकत नाही. कारण बरेचसे शेतकरी म्हणजे बरेचसे म्हणण्यापेक्षा 90% शेतकरी काय आहेत की शेतीवरतीच त्यांचं सर्व काही अवलंबून आहे. परंतु आज आपण बघतोय हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत चालले आहेत, शेतकऱ्यांना शेतीमालाला भाव भेटत नाहीये. मग या मधून पण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून हवामान बदलानुसार आपण शेती त्या ठिकाणी कशी गेली पाहिजे, वेगवेगळ्या टेक्निक्स म्हणजे जेणेकरून कमी उत्पन्नामध्ये कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कसं वाढवलं जाईल, त्यासाठी कुठले कुठले आपण टेक्निक वापरू शकतो, मग त्या ठिकाणी त्यांना फार्मर आपलं चर्चासत्र घेणं, त्यांच्यापर्यंत वेगवेगळ्या ज्या गव्हर्नमेंट स्कीम असतील त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं, त्यांना लाभ करून देणं किंवा शेतीबरोबर ती त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे जोडधंदे चालू करून देणं, त्याचं महत्त्वपूर्ण ती ऊर्जा निर्माण होते, प्रोत्साहन भेटतं. मधमाशी दिनानिमित्त मी एकच त्या ठिकाणी संदेश शेतकऱ्यांना देईल की लहान आकाराची असली तरी मानवी जीवन आणि
1: रेडिओ केंद्रात आला. तुमचं आणि रेडिओचं कनेक्शन कसं आहे किंवा रेडिओची आणि तुमची काही आठवण आहे का?
0: रेडिओची आज तसं पाहिलं तर मी मुलाखत पहिल्यांदाच त्या ठिकाणी दिली गेली आहे आणि रेडिओची आणि माझी आठवण तर नेहमीच आहे. कारण मी पहिल्यापासून रेडिओवर म्हणजे रेडिओ त्या ठिकाणी पहिल्यापासून ऐकत आहे, अजून पण रेडिओ माझ्या घरी रेडिओ आहे आणि रेडिओ त्या ठिकाणी ऐकत आहे, त्यामुळे रेडिओचं आणि नातं माझं चांगलंच आहे.
1: नक्कीच. आज तुम्ही रेडिओ केंद्रात आला आहात, कसं वाटतं?
0: म्हणजे एक घरी बसून त्या ठिकाणी कोणाची तरी मुलाखत ऐकत होते किंवा वेगवेगळ्या गोष्टी ऐकत होते, त्यावेळेस असा विचार मनात यायचा की मुलाखत कशी असते किंवा काय होते किंवा आपली पण एक दिवस मुलाखत होईल का किंवा काय, परंतु तो योग आज त्या ठिकाणी आला त्यामुळे खूप भारी वाटले.
1: नक्कीच. या माध्यमात तुम्ही आज रेडिओ नगरच्या केंद्रात आला आहात आणि अनेक शेतकऱ्यांपर्यंत अनेक नगरकरांपर्यंत पोहोचला, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद.
0: ओके, धन्यवाद मॅम.
1: थँक्यू. श्रोते हो, जागतिक मधमाशी दिवसानिमित्त आज आपल्यासोबत होत्या आपल्या अहिल्यानगरमधील कृषी उद्योजक मार्गदर्शक, त्या म्हणजे पूनम खडे. आज आपण जागतिक मधमाशी दिवसानिमित्त त्यांच्याकडून काही महत्त्वाच्या गोष्टी आणि मार्गदर्शन जाणून घेतलं. आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपण पुन्हा भेटूयात याच वेळी याच ठिकाणी. रेडिओ नगर FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 2490. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

छत्रपतात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे सज्जन।

नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रेडिओ नगर 90.4 FM, आता जगभर ऐका.

0: कौटुंबिक हिंसा,
1: हुंड्यासाठी होणारा छळ,
0: ऍसिड हल्ला,
1: कामाच्या ठिकाणी त्रास,
0: शाळा तसेच महाविद्यालयात होणारी छेडछाड,
2: बलात्कार,
0: महिलांसंबंधीचे इतर त्रास,
1: सायबर गुन्हे.
0: जर महिला भगिनींबाबत अशी कुठलीही घटना घडत असेल तर संपर्क साधा
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90102015.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

संपर्क साधा. लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनसा।
1: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि मी परी आहे तुमच्या सोबत आठवणीतील गाणी या शो मध्ये। आज एक अत्यंत खास कार्यक्रम, महानायकाची गाथा। एक असा नाव ज्याला ओळखीची गरज नाही, एक असा आवाज जो कानावर पडताच मन शहारत, एक असं व्यक्तिमत्व जे दशकांनंतरही तितकंच तेजस्वी आहे। आज आपण जाणून घेणार आहोत भारतीय चित्रपट सृष्टीचे महानायक श्री अमिताभजी बच्चन त्यांच्या जीवन प्रवासाची संपूर्ण कहाणी आपण ऐकणार आहात एका छोट्याशा ब्रेक नंतर। त्याआधी शोले या चित्रपटातील ये दोस्ती हम नहीं तोडेंगे हे गाणं आपण ऐकणार आहात। गायक किशोर कुमारजी आणि मन्ना डे, संगीतकार आर डी बर्मन, गीतकार आनंदजी बक्षी, कलाकार अमिताभजी बच्चन आणि धर्मेंद्रजी। तर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

नमस्कार श्रोते हो, आपण पुन्हा भेटत आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर आठवणीतील गाणी या शो मध्ये। तर मंडळी, आपण अमिताभजी बच्चन यांचा जन्म व बालपण याविषयी जाणून घेणार आहोत। श्रोते

0: हो साल होतं 1942, तारीख होती 11 ऑक्टोबर, उत्तर प्रदेश अलाहाबाद, आज जे प्रयागराज म्हणून ओळखलं जातं, त्या शहरात एका साहित्यिक कुटुंबात जन्म झाला, एका असाधारण बाळाचा. वडील होते प्रसिद्ध हिंदी कवी हरिवंश रायजी बच्चन, ज्यांनी मधुशाला हिंदी लिहून साहित्याला एक नवी दिशा दिली. आई होत्या तेजीजी बच्चन, एक सुसंस्कृत महिला. या घरात जन्माला आलेल्या मुलाचं नाव ठरवलं इन्कलाब, पण नंतर ते बदलण्यात आलं आणि जगाला मिळालं एक नाव, ते म्हणजे अमिताभ. अमिताभ म्हणजे अनंत प्रकाश, आणि खरंच हा प्रकाश पुढे जगभर पसरणारा होता. तर मंडळी, आपण अशाच गप्पा मारणार आहोत, पण त्याआधी कवी खुशी कवी गम या चित्रपटातील शावा शावा हे गाणं आपण ऐकणार आहोत. गायक अमिताभजी बच्चन, उदित नारायणजी, अलका याज्ञिक, सुरेशजी भोसले, सुनीथी चौहान आणि आदेशजी श्रीवास्तव. संगीतकार आदेशजी श्रीवास्तव, गीतकार समीरजी, कलाकार अमिताभजी बच्चन, शाहरुख खान, राणी मुखर्जी, जया बच्चन, काजल. तर कुठेही जाऊ नका मंडळी, एकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: लेडीज अँड जेंटलमन, ऑफ अगेन इट.

मधून पदवी मिळवली. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाचं आकर्षण होतं. वडिलांच्या काव्य प्रतिभेचा वारसा, स्वप्न होती मोठी प्रसिद्धीची. तर मी गप्पा मारणार आहोत मुकुंदर या चित्रपटातील ओ साथी रे हे गाणं आपण ऐकणार आहोत. गायक किशोर कुमारजी, संगीतकार कल्याणजी आणि आनंदजी, गीतकार अंजनजी, कलाकार अमिताभजी बच्चन, विनोद खन्ना, राखीजी आणि रेखाजी. तर मंडळी कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार मंडळी, आपण पुन्हा एका छोट्याशा ब्रेक नंतर भेटत आहोत आठवणीतील गाणी या शो मध्ये. तर मंडळी, आता आपण जाणून घेणार आहोत अमिताभजी बच्चन यांचं मुंबईतलं पहिलं पाऊल आणि त्यांचा संघर्ष. श्रोते हो, यश हे सहज मिळत नसतं, थोडे कष्ट घ्यावे लागतात. 1969 साली अमिताभजी बच्चन मुंबईत आले. खिशात होती फक्त स्वप्न आणि मनात जिद्द. त्यांनी अनेक निर्माते दिग्दर्शकांचे उमरे झिजवले. आवाज खूप जड आहे, चेहरा हिरो सारखा नाही, अशा नकारांनी त्यांचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला. पण हे नकार त्यांना मोडू शकले नाहीत, कारण या माणसाच्या आत एक असा निखार होता जो विझणारा नव्हता. तर मंडळी, आपण अशाच गप्पा मारणार आहोत, पण त्याआधी डॉन या चित्रपटातील खई के पान बनारसवाला हे गाणं आपण ऐकणार आहोत. गायक किशोर कुमारजी, संगीतकार कल्याणजी आणि आनंदजी, गीतकार अंजनजी, कलाकार अमिताभजी बच्चन. तर मंडळी, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

लीकेज ला ठीक करा. नळबंद करायला विसरू नका. कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या. वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा. शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा.

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सट घेऊया पाणी वाचा।
1: YAW सोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, तुमचा

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अ.ए. सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत ऐकत रहा. रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मी 30 या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

माझे नाव अखिलेश अदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालय डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमरापूरकर यांनी.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनसा
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 FM वर.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90 11 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पूजा रमेश वराडे. तुमच्या आनंदात समाजातील उपेक्षित मुलामुलींनाही सहभागी करा. प्रत्येक सण आणि उत्सव प्रसंगी त्यांचीही आठवण ठेवा. ऐकत रहा स्नेहालयाचं रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.